102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 27 आषाढ 1948 म्हणजेच 18 जुलै 2026. सकाळची 5:57 झाली आहे. मंगलवाद्यानं आजच्या कार्यक्रमांना प्रारंभ करीत आहोत.

महाराष्ट्रभरातील अनेक धर्मस्थळातील तीर्थक्षेत्रातील संतांच्या ठिकाणांवरून पालख्या पंढरपुरीची वाट चालत आहे. याला वारी म्हणतात. आषाढी एकादशीच्या आधीच ह्या सगळ्या पालख्या पंढरपुरी पोहोचतात, आपल्या आराध्याच्या पावलांशी आपली सेवा रुजू करतात. या पालख्यांमध्ये, या वारीमध्ये अनेक पावलं पंढरपुराच्या दिशेनं चालत असतात. ही ओढ असते त्या शिकवणीवर चालण्याची आणि आपल्या मनातल्या श्रद्धांना आणखी वाढवण्याची.

सारखं वळण घेऊन मंदिराला वेढा घालते. हे अनुपम दृश्य हे वारकरी आपल्या नजरेत साठवतात. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये रिंगण धरतात.

ज्या पंढरपुराच्या ओढीनं आपले सगळे संत वारकरी पंढरपुरात गर्दी करतात, युगानुयुग गर्दी करत आलेली आहे, त्या पंढरपुरीची शोभा ही अनन्यसाधारण आहे. तिथे त्यांचं आराध्य सावळ्या रूपामध्ये युग 28 उभं आहे. चंद्रभागा चंद्रा

श्रोते, वारीची परंपरा ही अत्यंत जुनी आहे. पंढरपुरी जो विठ्ठल उभा आहे तो संत एकनाथ महाराजांच्या वडिलांनी कर्नाटकातून आणला होता असं सांगितलं जातं. म्हणूनच एका अभंगामध्ये म्हटलं आहे, कानडा विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लाविले वेधू. वेद कसे लावले आहे तर मन अक्षरशः त्याच्या ओढीनं पंढरपुरी पावलांच्याही आधी धावत जाते. कन्या सासूरवासी जाये मागे वळ मागे पलटून पाहे असं जे म्हटलं संत तुकाराम महाराजांनी, यात हाच कळवळा असावा.

श्रोते हो, श्रद्धा आणि भक्ती हे आपल्या आयुष्याला भरकटू देत नाही. आपल्या आयुष्याचा दीपस्तंभ त्याला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ती श्रद्धा मग कुणाच्याही पावलांशी असू शकते. प्रत्येकाचं आराध्य वेगळं आहे, प्रत्येकाचा देव वेगळा आहे, परंतु प्रत्येकाची श्रद्धा मात्र एकच असते. या श्रद्धेनं भारून जाऊन वारकरी पंढरपुरामध्ये जातात. वारकरी परत आले की त्यांच्या पावलांचं दर्शन घेण्याची प्रथा आहे, कारण त्यांच्या पावलांना चंद्रभागेच्या वाळवंटातील वाळू लागलेली असते. हे वारकरी थकत नाही, क्षीणत नाही, निरंतर विठ्ठल नामाचा जप त्यांच्या मनामध्ये सुरू असतो. विठू माऊलीये हाची वर देई, संचरोणी राही हृदया जमी. तुका म्हणे काही नमागो आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे.

0: मंगल प्रभात या कार्यक्रमात आज आपण अजित कडकडे, राम विधाते, प्रभाकर कारेकर, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील भक्तिरचना ऐकल्यात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळची 6:30 झाली आहे. आता ऐकूया चिंतन.
1: नमस्कार, मी संगीता नागदेवे. आजचा माझा चिंतनाचा विषय आहे आषाढी एकादशी आणि पंढरीची वारी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशिणी एकादशी म्हणतात. या महिन्यात महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघतात. यालाच पंढरीची वारी असे म्हणतात. ज्याला जगण्याची रीत कळली त्याला वारी कळली, आणि ज्याला वारी कळली त्याला वागण्याची रीत कळली असे म्हणतात ते योग्यच आहे. म्हणून संत आणि भक्ती परंपरेचे अधिष्ठान असलेली वारी ही वारकऱ्यांचा जीवकी प्राण आहे. शेतीच्या पेरणीची कामे आटोपली की जवळपास आषाढ महिन्यात वारीला सुरुवात होते. महाराष्ट्राच्या विविध भागातून शेतकरी आणि इतरही जनसमुदाय मिळून वारीत सहभागी होतात. अनेक पालख्या पंढरपूरला येतात. वारीत सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील समानतेची भावना होय. यात जातपात, धर्म, गरीब श्रीमंत असा भेद नसतो. चालताना थकवा येऊ नये म्हणून टाळ मृदुंगाच्या तालावर अभंग गायले जातात, फुगड्या खेळल्या जातात, रिंगण घातले जातात. तसं पाहिले

0: तर वारीची परंपरा 700 वर्षापेक्षा जुनी आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी ही परंपरा सुरू केली. आषाढी वारीला निघण्यापूर्वी प्रत्येक गावातून पालखी निघते. ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीहून आणि तुकारामाची पालखी देहूहून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. वाटेत अनेक संतांच्या पालख्याही त्यात सामील होतात. पाऊलवाट हेच वारीचे खरे वैशिष्ट्य असते. वय, जात, धर्म, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेद न ठेवता सर्व वारकरी एकत्र येतात. डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात तुळशीच्या माळा, हातात टाळ मृदुंग आणि मुखात ज्ञानोबा तुकारामचा गजर. देव माझा मी देवाचा, सत्य बोले माझी वाचा, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, यासारखे अनेक अभंग गात आणि पाऊले चालती पंढरीची वाट म्हणत पुढे पुढे वारकरी जात असतो. 15 ते 21 दिवस चालणाऱ्या या प्रवासात वारकरी भजन, कीर्तन आणि अभंग गात चालतात. जिथून जिथून वाऱ्या मार्गस्थ होतात तिथून रस्त्याच्या कडेला गावकरी वारकऱ्यांसाठी पाणी, अन्न आणि विश्रांतीची व्यवस्था करतात. यालाच महाराष्ट्राची संत परंपरा आणि एकता म्हणतात. आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या काठावर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रचंड गर्दी होते. वारकरी रात्रभर रांगेत उभे राहून विठ्ठलाचे दर्शन घेतात. विठ्ठल हा पांडुरंग म्हणजेच सर्वांसाठी उभा असलेला देव आहे. तो भक्ताच्या हाकेला धावून येतो अशी श्रद्धा आहे. पंढरीची वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही तर ती एक समाज प्रबोधनाची शाळा आहे. साने गुरुजींनी तर पंढरपूरला महाराष्ट्राचे हृदय म्हटले आहे. वारीच्या प्रवासात वारकरी एकमेकांना मदत करतात, सुखदुःख वाटून घेतात, एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. वारीमध्ये रस्त्यारस्त्यात पर्यावरण रक्षण, स्वच्छता, आरोग्याची काळजी, उत्तम शिस्त घेतली जाते. अनेक सामाजिक संस्था आणि वारकरी मिळून हा भव्य सोहळा शिस्तीत पार पाडतात. उन्हाताणात आणि पावसातही चालून चेहऱ्यावर आनंद दिसतो अशी ही पंढरपूरची वारी. आजच्या धावपळीच्या आणि तणतणावाच्या युगातही पंढरपूरची वारी माणसाला शांतता, समाधान देते, समानता आणि माणुसकी शिकविते. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन चंद्रभागेच्या तीरी पोचल्यावर वारकऱ्यांचा प्रवास सार्थकी लागतो व त्याला वर्षभराची ऊर्जा मिळते. समानता, शिस्त आणि भक्तीचा हा एक अद्वितीय मेळावा आहे. तो मानवी मूल्यांची शिकवण देणारा एक महान सोहळा आहे, हेच आजच्या चिंतनाचे सार आहे.
1: चिंतन या कार्यक्रमात संगीता नागदिवे यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत.

0: प्लास्टिकचा टाळा वापर, प्रेम करा पर्यावरणावर.
1: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 6:35 झाली आहे. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

सकाळी 6:40 कृषीवाणी या सत्रात कापूस लागवड तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती आपण ऐकू शकाल.

6:45 आरोग्यम धनसंपद या कार्यक्रमात योग मधुमेह आणि योगोपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:50 परिसर या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती आपण ऐकू शकाल मुंबई केंद्रावरून. दिनविशेष 6:55

सकाळी 8:40 चित्रपट संगीताच्या उर्वरित रचना आपण ऐकू शकाल. 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 मराठी चित्रपट संगीत प्रसारित केले जाईल. श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत 11:00 आपण ऐकू शकाल.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री नायिका याविषयी संगीता रत्नपारखे यांचं भाषण आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 5:30 वाजता युवावाणी कार्यक्रमात भटकंती या सदरात चिखलदरा या पर्यटनस्थळाची माहिती आपण ऐकू शकाल. 6:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 7:30 हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम विषय पशु सहभागी तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत झाडे, पशुधन विकास अधिकारी बाभुळगाव. 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. असे असतील आमचे आज प्रसारित होणारे विविध कार्यक्रम.

0: आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. सकाळची 6:40 झाली आहे. ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषीवाणी या आपल्या सकाळच्या दैनंदिन सत्रामध्ये आपलं स्वागत आणि सुमेध मुंगलेचा सप्रेम नमस्कार. मंडळी, आज आपण ऐकूया कापूस लागवड तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन याविषयीची माहिती. ही माहिती आपणास प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, कापूस हे महाराष्ट्रातील तसेच विदर्भातील महत्त्वाचे नगदी पीक आहे. सन 2021-22 आकडेवारीनुसार भारतातील कपाशीच्या लागवडीखालील असलेल्या एकूण 125 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 39.37 लाख हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रात असून भारतातील एकूण उत्पन्नापैकी 77.90 लाख गाठी महाराष्ट्रात तयार झाल्या. देशाच्या 501 किलोग्रॅम रुई प्रति हेक्टरी उत्पादकतेच्या तुलनेत महाराष्ट्राची उत्पादकता 349 किलोग्रॅम रुई प्रति हेक्टरी आहे. महाराष्ट्राची कपाशीची उत्पादकता कमी असण्याची जी प्रमुख कारणे आहेत, त्यामध्ये हलक्या आणि वरकत जमिनीस कापसाची लागवड सुधारित तंत्रज्ञानाच्या वापराचा अभाव, खताचे अपुरे आणि अयोग्य व्यवस्थापन, प्रति एकरी कमी रोपाची संख्या, सिंचनाचा अभाव, मोसमी पावसाचा लहरीपणा आणि अनिश्चितता, बदलत्या हवामानामुळे होणारे नुकसान आणि दरवर्षी किडीमुळे होणारे नुकसान इत्यादीचा समावेश होतो. कोरडवाहू कपाशीची लागवड सुधारित पद्धतीने केल्यास उत्पादनात निश्चितपणे शाश्वत वाढ होईल. याकरता पुढील प्रमाणे लागवड तंत्रज्ञान

0: चा अवलंब करावा. जमिनीची निवड, कापूस पिकाची लागवड, पाण्याचा निचरा आणि जलधारण शक्ती उत्तम असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर करावी. जमिनीचा सामू 6.5 ते 8.5 असावा. उथळ कमी खोली असणाऱ्या आणि हलक्या जमिनीवर कपाशीची लागवड करू नये. कापूस पीक लागवडीसाठी जमिनीची खोली किमान 60 ते 100 सेंटीमीटर असावी. जमिनीची मशागत, कोरडवाहू लागवडीसाठी भारी आणि काळ्या जमिनीमध्ये 2-3 वर्षांनी 1 वेळा खोल नांगरणी करावी. नांगरणीनंतर मोगडणी करावी. मोगडणीनंतर 2-3 वखराच्या पाळ्या प्रत्येकी 2 आठवड्याच्या अंतराने द्याव्यात. बागायती लागवडीसाठी दरवर्षी नांगरणी करून वखरणी करावी. सेंद्रिय खताचा वापर, सेंद्रिय खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो. शेवटची वखरणी करण्यापूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी 5 टन 10 ते 12 गाड्या आणि बागायती लागवडीसाठी 10 टन 20 ते 25 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. गांडूळ खत उपलब्ध असल्यास प्रति हेक्टर 2.5 टन गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खतासोबत मिसळून द्यावे. पिकाची फेरपालट, कोरडवाहू क्षेत्रामध्ये सोयाबीन, ज्वारी, मूग किंवा उडीद या पिकांनंतर पुढील वर्षी कापूस अशी फेरपालट करावी. बीटी कापूस वेचणी लवकर येत असल्यामुळे बीटी कपाशीनंतर पुढील हंगामात गहू, उन्हाळी भुईमूग अशी पीक पद्धती फायदेशीर आहे. बीज प्रक्रिया, कपाशीमध्ये किडी, रोग आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी बीज प्रक्रिया करावी. आंतरमशागत, कपाशीचे पीक पहिले 9 आठवडे तण विरळीत असणे अधिक फायदेशीर. आवश्यकतेनुसार डवरणी आणि निंदण करून शेत भुसभुशीत आणि तण विरळीत ठेवावे. पेरणीनंतर 60 ते 70 दिवसांनी जोड ओळ पद्धतीत खोल सऱ्या काढणे किंवा पीक वाढ अवस्थेत डवऱ्याच्या साह्याने सरी काढणे अधिक परिणामकारक दिसून आले आहे. रासायनिक तण नियंत्रणासाठी पेंडीमिथॉलिन 38.79 या उगवणपूर्व तणनाशकाची 1.5 ते 2.5 किलो हेक्टरी व्यापारी घटकाची या प्रमाणात पेरणीनंतर जमिनीवर फवारणी करावी. तर मंडळी, आताच आपण कापूस लागवड तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकलीत. ही माहिती आपणास प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून.
1: कृषीवाणी आपण ऐकलीत, वाचक श्रोता सुमेध मुंगळे यांचा.

आकाशवाणी यवतमाळ केंद्र 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: वाढते. योगाच्या दृष्टिकोनातून शरीरातील हे साखरेचे प्रमाण वाढण्याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अनियमित दिनचर्या हे होय. याबरोबरच आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन करणे, मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रमांचा अभाव यामुळेही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. साखर व साखरेचे पदार्थ, मिष्टान्न, चॉकलेट इत्यादी पदार्थांच्या अत्यधिक सेवनाने शरीरात वाढलेले शर्करेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पॅनक्रियाज ग्रंथीला इन्सुलिन निर्माण करण्यासाठी अधिक श्रम पडतात. रोजच असे जास्त साखरेचे भोजन केले तर दिवसेंदिवस पॅनक्रियाज ग्रंथीची क्रियाशीलता मंद पडते. शरीरातील क्रियाशीलता कमी झाली की शरीरात शर्करेचे चयापचय करण्यासाठी इन्सुलिनची मात्रा कमी पडू लागते. परिणामी शर्करेचे चयापचय न झाल्यामुळे ही शर्करा रक्तामध्ये अधिक काळ राहते. शर्करेचे प्रमाण रक्तात खूप जास्त वाढलेल्या अवस्थेत किडनीमध्ये रक्ताची गाळण क्रिया होत असताना शर्करेचे काही प्रमाण रक्तात सोडले जाते, त्यामुळे वारंवार लघवीला जाणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आणि अशक्तपणा ही लक्षणे जाणवायला लागतात. अशी लक्षणे दिसायला लागल्यास शरीर रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजले तर ते निश्चितच जास्त दिसून येते आणि डायबिटीसचे रोगनिदान होते. मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त व्यक्तींसाठी रोगमुक्त होण्यासाठी आणि ज्यांना रोग नाही अशांना रोग होऊ नये यासाठी योगाभ्यासातील काही आसने, प्राणायाम, क्रिया लाभदायक ठरतात. परंतु रोग्याने आपापल्या रोगाची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा. योगाभ्यासामध्ये सूर्यनमस्काराचा अभ्यास आपापल्या क्षमतेनुसार करावा. त्यानंतर उत्तानपादासन, नौकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, तसेच बैठक स्थितीमध्ये अर्धमत्स्येंद्रासन, वज्रासन, योगमुद्रा, मंडुकासन या आसनांच्या अभ्यासाने पॅनक्रियाज ग्रंथीवर प्रभाव पडतो आणि या ग्रंथीची क्रियाशीलता वाढून इन्सुलिनचे प्रमाण वाढविले जाते. प्राणायामापैकी नाडीशोधन प्राणायाम, भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास उपयुक्त आहे. उदरश्वसन, योगनिद्रा, ध्यान यांच्या अभ्यासाने मानसिक आणि भावनात्मक ताणतणाव कमी करता येतो आणि मधुमेहाचा धोका टाळता येतो. अभ्यासासोबतच रुग्णाने काही बाबींचे पालन आपल्या दैनंदिन व्यवहार आणि आहारामध्ये करणे गरजेचे आहे. जसे आहारामध्ये तांदूळ, बटाटे आणि गोड पदार्थ घेऊ नये. मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमीत कमी करावे. दूध आणि दुधापासून बनविलेले पदार्थ टाळावेत. नियमित दिनचर्येत पायी चालणे, थोडेफार शारीरिक श्रम यामुळेही पाचन व्यवस्थित होते आणि शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहते. नियमित दिनचर्या, संयमित आहारविहार आणि निरंतर योगाभ्यासाने मधुमेहापासून निश्चितच मुक्ती मिळवता येते.
1: आत्ताच आपण मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. मधुमेह हा आज सर्व परिचित असा रोग आहे. मधुमेहाला डायबिटीज असेही म्हणतात. या रोगामध्ये शरीरात साखर प्रमाणापेक्षा अधिक

श्रोतेहो, हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, कालपासून आपण परिसर या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकत आहोत. आज या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोतेहो, इको टुरिझममध्ये प्रामुख्याने पर्यावरण

0: रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो. पर्यटनाद्वारे निसर्ग चक्र, परिसंस्था आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता त्यांचा विकास कसा करावा याबद्दलचा एक तो विचार आहे. निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाबरोबर स्थानिक लोकांचा आर्थिक विकास हा याचा प्रमुख उद्देश आहे. इको टुरिझम प्रकारामध्ये मोंढार पर्यटन हे पर्यावरण आणि पर्यावरणाच्या रक्षणाला पूरक असलं पाहिजे. या पर्यटन प्रकारामध्ये निसर्ग हा केंद्रबिंदू आहे आणि निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास होईल याची यात काळजी घेतली जाते. तसेच स्थानिक लोकांचा सहभागही या पर्यटन प्रकारातली एक अनिवार्य गोष्ट आहे आणि पर्यटनाचे फायदे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक मानलं गेलं आहे. त्यामुळं स्थानिक लोकांना जंगलांचं महत्त्व पटेल, त्याचं संरक्षण करण्यामध्ये ते सहभागी होतील ही अपेक्षाही त्यात आहे. इको टुरिझममुळं पर्यावरणाबद्दलची योग्य भावना आणि एका विशिष्ट प्रकारची वागणूक, त्यामुळं जंगलावर किंवा पर्यावरणावर कमीत कमी अपाय होईल, त्यामुळं नैसर्गिक स्रोतांची कमीत कमी हानी होते. राहण्याची व्यवस्था, जेवणखान अशा बाह्य गोष्टीऐवजी अंतर्गत गोष्टींकडे म्हणजे पर्यावरण, परिसंस्था या गोष्टींना जास्त महत्त्व, तसंच बाह्य गोष्टी म्हणजे सोयी आणि सुविधा यांचा वापर निसर्गाशी परिचय वाढवणं इतपत मर्यादित असा होतो. इको टुरिझम हे निसर्गाभोवती किंवा पर्यावरणावर आधारित आहे. त्याचा केंद्रबिंदू मनुष्य नाही तर निसर्ग आहे. अशा प्रकारच्या पर्यटनामुळं वन्यजीव आणि पर्यावरण यांचा फायदा होणं अपेक्षित असतं. या पर्यटनामध्ये नैसर्गिक पर्यावरणाशी आणि सांस्कृतिक विविधतेशी जवळचा अनुभवही अपेक्षित आहे. यातून मिळणारा आनंद हा किती शिकायला मिळालं या माध्यमातून मोजतात. आणि श्रोते हो, अशा पर्यटनासाठी मानसिक तयारी आणि विषयाचं सखोल ज्ञान हे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्याकडून अपेक्षित असतं. या पर्यटनातून निर्माण होणारा पैसा प्रामुख्यानं पर्यटनाच्या साधनांची देखरेख संग्रहालय माहिती केंद्र याच्या निर्मितीसाठी हा पैसा वापरला जातो, जेणेकरून वन्यजीव आणि त्यांची आश्रयस्थळं यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारांनी संरक्षण या पैशातून होऊ शकतो. अशा प्रकारचा पैसा हा विकसनशील देशांमध्ये अतिशय उपयोगी पडतो, कारण या देशांमधून वन्यजीव, जैवविविधता आणि नैसर्गिक स्रोत यांचा संरक्षण करण्यासाठी पुरेसा पैसा नसतो आणि त्यामुळंच या प्रकारच्या पर्यटनातून निर्माण झालेला पैसा हा जंगलं, वन्यजीव जे दुर्लक्षित झालेत त्यांच्या विकासासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. श्रोते हो, काल आणि आज आपण इको टुरिझम याविषयी माहिती ऐकली. उद्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह याच कार्यक्रमात. तेव्हा मी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 6:55 झाली आहे. श्रोते आता ऐकूया दिनविशेष. आज श्रोते आज आहे 18 जुलै. 18 जुलै हा दिवस समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अण्णाभाऊ साठे, उपाख्य तुकाराम भाऊराव साठे यांचा स्मृती दिवस. 18 जुलै 1969 या दिवशी त्यांचं निर्माण झालं. त्यांचं लिखाण सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेलं होतं. अण्णाभाऊ हे सुरुवातीला मार्क्सवादी प्रवृत्तीचे होते. सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. त्यांनी प्रामाणिक साहित्य लिहिलं आणि त्या साहित्याने समाजात क्रांती घडवली होती. अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य परिवर्तनात दिशा आणि चालना देणारं ठरलं आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीमध्ये आणि परिवर्तनशील साहित्याचे योगदान फार महत्त्वपूर्ण मानलं गेलं. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अभ्यासक हे त्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात.

असतात. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द न गव्हाणकर यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजवण्याचं काम त्या काळी केलेलं होतं. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लाल बावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. फकीरा या कादंबरीत त्यांनी श्रीहरी विठ्ठल यांच्या भक्तीचा महिमा मानला आहे. अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव भाऊराव साठे आणि आईचं नाव वालूबाई साठे. अण्णाभाऊ साठे शाळेत शिकलेले नाही, केवळ 1.5 दिवस ते शाळेत गेले. त्यांनी शाळा सोडून दिली आणि मग पहिल्यांदा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीनं ते प्रभावित झाले. 1944 दत्ता गवणकर आणि शाहीर अमर शेख या शाहिरांसोबत त्यांनी लाल बावटा कलापथक स्थापन केलं होतं. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आवाहन दिलं होतं. 1940 ते कार्यरत राहिले. ये आझादी झूठी है, देश की जनता भूखी है असा त्यांनी घोषणा देत 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई इथं 20,000 लोकांचा मोर्चा काढला होता. अण्णाभाऊ साठेंचं लिखाण हे फार प्रभावी आहे. त्यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. यामध्ये फकीरा या कादंबरीचा समावेश आहे, जिला 1961 राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अण्णाभाऊंच्या लघुकथांचा संग्रह 15 आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येनं भारतीय भाषांमधील कथा आहे. त्यांनी काही नाटकं लिहिली, रशियातील भ्रमंती 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील 10 गाणी लिहिली. अण्णाभाऊ साठेंच्या पोवाडा आणि लावणी यासारख्या लोककथात्मक कलाशैलीच्या वापरानं लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले होते. मुंबईमधील शहरी पर्यावरणानं त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला होता. फकीरामध्ये साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भूकमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकीराला चित्रित केलं आहे. नायक आणि त्यांच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारीद्वारे अटक करून छळ केला जातो आणि नंतर फाशी दिली जाते. अण्णाभाऊ साठेंच्या जाण्याअगोदर त्यांनी कादंबऱ्या आणि पोवाडे लिहिले, जे रशियामध्ये पोहोचले होते. लेनिनग्राडचा पोवाडा तिथं खूप लोकप्रिय झाला होता. अण्णाभाऊ जेव्हा लेनिनग्राडला पोहोचले तेव्हा तिथं त्यांनी चित्रा कादंबरी रशियन भाषेत अनुवादित केली होती. प्राध्यापक तातिया कातेनिना त्यांना भेटल्या, त्या अस्सल मराठीत बोलत होत्या. मार्क्सवादाचा प्रखर निखारा, रथक्रांतीचा न थांबणारा, दलित जनांचा अजिंक्य तारा, झारशाहीच्या ठिकऱ्या केल्या, रोविन झेंडा लाल, कॉम्रेड लेनिन यांच्यावर या शब्दांचे उदाहरण करणाऱ्या अण्णाभाऊंनी लेनिनग्राडमध्ये करेन्सी सरकारला अटक झालेली खोली आणि प्रथम सोव्हिएत स्थापन झालेलं स्थळ पाहिलं. कॉम्रेड लेनिन यांच्या खोलीत प्रवेश केल्यानंतर अण्णाभाऊंना ऑक्टोबर क्रांतीचा पिता तिथं नसल्याचं दुःख झालं. त्यांचे डोळे भरून आले, परंतु कॉम्रेड लेनिन यांची खोली पाहिली हे ते समाधानी होतात. 1942 हिटलरच्या नाझी आक्रमकांनी लेनिनग्राडला वेढा दिला, त्यावेळी दैदिप्यमान लढ्याचं स्मारक अण्णाभाऊ पाहतात आणि त्यांच्या शब्दात ते स्मारक वाचकांच्या डोळ्यासमोर आजही आहे. त्यात ते म्हणतात, कडेवर मूल घेऊन एक स्त्री उभी असून समोर कॉम्रेड लेनिन उभे आहेत. मागे दगडावर लेनिनग्राडसाठी मरणाऱ्या वीरांची नावं कोरली आहे. फुलझाडांच्या ताटव्यात 4 फूट उंचीचे चबुतरे उभे असून त्यावर 1942 अशी अक्षरं दिसतात. पहिल्याच प्रवेशद्वाराजवळ एक अग्निकुंड धगधगत आहे. ती आग आज कित्येक दिवस जळत असून जगाच्या अंतापर्यंत जळणार आहे. ती आग म्हणजे महान लेनिनग्राडसाठी, रशियन भूमीसाठी, समाजवादासाठी ज्यांनी प्राण अर्पण केले त्यांची स्मृती आहे. अशा महान लेखकाचा, लोकशाहिराचा आज स्मृती दिवस. त्यांना विनम्र अभिवादन.

पायावरती लोळत पडतो जलसागर संचसडा, पायावरती लोळत पडतो जलसागर संचसडा, सुजला

0: आकड्यानो आज सारी मायभूचे गीत गा,
1: आकड्यानो आज सारी मायभूचे गीत गा,
0: या गड्यानो आ

0: बंद खोलीच्या खिडकीतून पावसाशी बोलू नका, रिमझिमत्या पावसात जाऊन तुषारही अंगावर झेलू नका. मग काय तर, वृक्षारोपणाची कास धरा, तरुणवर प्रेम करा, एक बीज रुजवा मातीच्या कुशीत, एक बीज रुजवा मातीच्या कुशीत, बघा किती ओढ असते पावसाच्या असोशीत.
1: हस

0: जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ।
1: आकाशवाणी यवतमाळ केंद्र, सकाळची 7:07 होत आहे। 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

0: बातमीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 आणि 7 सेकंद झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
1: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही,
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना?
0: होय तर.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन। राज्यातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश। देशातल्या पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा। पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन। आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल जालंधर रेल्वे स्थानकातून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आलं। यात राज्यातील बारामती आणि नांदुरा या 2 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे। बारामती इथल्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचं प्रत्यक्ष अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक औद्योगिक शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचं पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं। अंदाजे 26 कोटी रुपये खर्चून पुनर्विकसित करण्यात आलेल्या या स्थानकात आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत। यानिमित्त रेल्वे विभागातर्फे निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। नांदुरा रेल्वे स्थानकात या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती तसंच लोकप्रतिनिधी रेल्वे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल हरियाणात जिंद ते सोनीपत दरम्यान भारतातील पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला। आरेखन आणि निर्मिती स्वदेशातच झालेली हायड्रोजनवर चालणारी ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले। तर देशातील पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळं शून्य कार्बन उत्सर्जन होतं। हायड्रोजनवर संचलित रेल्वेगाड्या धावणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात आता भारत सामील झाला आहे। या गटात जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांचा समावेश आहे। पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरणाऱ्या 138 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन आज पुण्यात होणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे। यात पुणे शिरूर 6 पदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे। हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्यास मदत होऊन प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल। या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत। शिक्षणासोबत कौशल्यांचं एकत्रीकरण अत्यंत महत्वाचं असून त्या माध्यमातून रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं। DGII 100X महाराष्ट्र पुणे संवाद आणि सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सहकार्यानं पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। प्रत्येक विद्यापीठ परिसर नाविन्यतेचं केंद्र बनावं, जिथं विद्यार्थी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार देणारे पदवीधर होतील अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली। कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे तीन प्रमुख आधारस्तंभ ठरणार असून या क्षेत्रात राज्यात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित क्वांटम तंत्रज्ञान अध्यापक विकास कार्यक्रमाच्या काल मुंबईत झालेल्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. पुढील टप्प्यात 500 प्रशिक्षक आणि किमान 5,000 अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पुढच्या वर्षी होणाऱ्या वेव्स परिषदेसाठी कार्यक्रमाचं नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वेव्स 2027 तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिगटाची बैठक झाली. बैठकीदरम्यान नेत्यांनी आगामी संसदीय अधिवेशनाची रणनीती आखली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या 19 तारखेला सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. अधिवेशन काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात येण्याची अपेक्षा आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून ते

0: ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला. त्यानुसार BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलै ऐवजी 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्यानं त्याचा परिणाम खरीपाच्या पेरणीवर झाला आहे. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून.
1: लातूर जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत. जून आणि जुलै या 2 महिन्यात सुमारे आतापर्यंत केवळ 119.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यात तब्बल 60% पेरण्या खोळंबल्या असून आतापर्यंत केवळ 41.23% क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील खरीपाचे एकूण क्षेत्र 5,86,099 हेक्टर क्षेत्र इतके आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ 2,41,624 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यात की शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वात कमी तर जळकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणीचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी मूग आणि उडीद ही पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यात कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. तर अनेक ठिकाणी बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकं उगवली नसल्याचेही अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे अगोदरच वरुणराजामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता बोगस बियाण्यामुळे पूर्णतः बेजार झाल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात दिसून येत आहे. शशिकांत पाटील, आकाशवाणी लातूर.
0: आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करताना विद्यार्थ्यांना शाळेत वातावरणही आधुनिक पद्धतीचं मिळावं या विचारातून धुळे शहरात एक अभिनव शाळा उभारण्यात आली आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती.
2: धुळे महानगरपालिकेने शहरात पहिली वातानुकूलित सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी हॅपी हार्ट्स प्री स्कूल ही पूर्व प्राथमिक शाळा सुरू केली आहे. येथे लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी म्हणून प्रत्येक वर्गखोलीमध्ये समुद्र, विश्व, अंतराळ, जंगल, निसर्ग अशी आकर्षक चित्रे साकारली आहेत. आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम, प्रोजेक्टर, स्मार्ट लर्निंग साधने, वायरलेस वायफाय नेटवर्क आणि वायरलेस साऊंड सिस्टीम बसवली आहे. सर्व वर्गखोल्यांमध्ये वातानुकूल यंत्रणा आहे. संपूर्ण शाळेला CCTV कॅमेरे बसवले आहेत. या शाळेचे उद्घाटन नुकतेच धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना आधुनिक, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी धुळे महापालिकेचा हा पहिला प्रयोग आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून नितीन जाधव.
0: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना दिली. या योजनेअंतर्गत राज्यात 5,89,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या 12 आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: आमचा या नंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7:22 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 18 जुलै. जगभरात शांतता, समानता आणि सामाजिक न्यायासाठी ओळखले जाणारे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची जयंती. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. हा दिवस नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात आपल्या लिखाणातनं महाराष्ट्रातील सामान्य लोकांचे विचार बदलण्याचं काम ज्यांनी केलं ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतली बोली आणि तिथल्या कलांचा संस्कार घेऊन आलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना मानाचा मुजरा. पुष्पा, आय हेट टीयर्स असं म्हणत इतरांच्या डोळ्यातील अश्रूंची कदर करणारे, जगण्यातला आनंद घ्यायला शिकवणारे ज्येष्ठ अभिनेता, सुपरस्टार, रोमॅन्टिक हिरो राजेश खन्ना यांनी आजच्याच दिवशी 2012 साली आपल्यातून कायमची एक्झिट घेतली. आपल्या सशक्त अभिनयानं आणि अदाकारीनं 70s तो काळ त्यांनी गाजवला. प्रत्येकाच्या हृदयावर त्यांनी अधिराज्य गाजवलं. त्यांच्या स्मृतींना मानाचा मुजरा. श्रोतेहो, हे होते आजचे काही दिनविशेष.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. पण त्यापूर्वी ऐकूया हा संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्राची ओळख असलेली आषाढी वारी, श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा हा महासोहळा, शेकडो वर्षांची परंपरा जपत लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेनं पायी मार्गक्रमण करतात. या भक्तिमय प्रवासामागे असते ती प्रशासनाची काटेकोर तयारी, नियोजन आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची मोठी जबाबदारी. लाखो लोकांचा प्रवास सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत व्हावा यासाठी प्रशासन कोणत्या पद्धतीनं नियोजन करतं, मार्ग व्यवस्थापनातून आरोग्यसेवा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, या महत्त्वपूर्ण विषयावर आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आज आपण आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणाऱ्या पालखीच्या नियोजनाबाबत चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमधला सोन्याचं पान जर मला म्हणता येईल, त्यामध्ये आषाढी वारी जी आहे त्याचा निश्चितचपणे अग्रस्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 700 वर्षापेक्षा जास्त वर्ष सुरू असलेली ही अखंडित परंपरा हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे. 10 ते 15 लाख भाविक किंवा वारकरी या गावातून येत असतात आणि आळंदी आणि देहूमधून ते येतात आणि त्यापासून साधारणपणे 200-225 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे पंढरपूर येथे पोहोचतात आणि या दरम्यान या 10 ते 15 लाख वारकऱ्यांची व्यवस्था, त्यांचा एकूण जे मार्गक्रमण हे अत्यंत चांगलं व्हावं यासाठी प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर तयारी करतं, प्रयत्न करतं आणि त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. यशस्वी वारीचं नियोजन आणि वारी यशस्वी करण्यासाठी राबणारे वेगवेगळे जे काही विभाग आहेत आणि इतर संस्था आहेत त्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला जनमानसामध्ये माहिती नसते. सर्वसामान्य नागरिकांना किंवा वारकऱ्यांना देखील आपण जो काही हा काही 20-21 दिवसाचा जो प्रवास आपला होतो त्याच्या पाठीमागे किती श्रम, किती नियोजन आणि किती लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात याची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणारी ही पालखी याचं नियोजन हा एक खूप चॅलेंज आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की कुठलाही घटना ज्यावेळेला घडत असते त्यावेळेला त्याचं नियोजन करताना एकतर त्याचं स्केल म्हणजे त्याचं एकूण आता 10 ते 15 लाख लोक विविध शहरांमध्ये गावांमध्ये या कालावधीमध्ये एकत्र येणं हाच सगळ्यात मोठा ज्याला म्हणूयात मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळं त्याचं नियोजन पण तेवढाच बारकाईनं करावं लागतं. पर ही जी मंडळी येतात ती ही वेगवेगळ्या धर्माची, पंथाची, वेगवेगळ्या गावामधली, वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपराची संबंध असलेली अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या समाजातली माणसं येतात. म्हणजे वारीसाठी जसे ग्रामस्थ येतात तसे शहरातली मंडळी येतात, काही परदेशातले पण पाहुणे येतात, काही भाविक येतात, काही वारी बघायला येतात आणि इतर अशा सगळ्या एकूण हे जे क्राऊड आहे म्हणजे हा जो काही सोहळा आहे त्याच्यामधले सर्व जे काही सहभागी होणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यामुळं त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्यांना देणाऱ्या सोयी पण वेगवेगळ्या कराव्या लागतात आणि हे सगळं करताना मग अशा प्रकारचे वारीचे नियोजन करताना त्याला काहीतरी एक उद्दिष्ट किंवा ध्येय द्यावं लागतं. म्हणून आपण सुरुवातीला हरित वारी अशा प्रकारचं शासनाचं एक धोरण होतं की ह्या मार्गावरनं ज्या मार्गावरनं ही वारी जाते ती पर्यावरणपूरक असावी म्हणून हरित वारीचं त्याला स्वरूप दिलं गेलं. नंतर स्वच्छ वारी, कारण एवढे 15 लाख लोक ज्यावेळेला एका गावातून किंवा रस्त्यावरून जातात त्यावेळेला निश्चितपणे स्वच्छता एक मोठा त्याच्यामधला भाग असतो आणि मग स्वच्छ आणि हरित वारी अशा प्रकारचं त्याला स्वरूप आलं. मात्र गेल्या 2-3 वर्षापासून त्याच्यामध्ये सुरक्षित वारी असं पण त्याच्यामध्ये आपण टाकलं, जेणेकरून आता ही वारी जी आहे ती स्वच्छ, हरित आणि सुरक्षित अशा तीन ज्याला म्हणूयात गोष्टींकरता प्रशासन झगडत असतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वच्छता ही चांगली राखावी, स्वच्छता चांगली राखली तर आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं इतर जे काही या गावांमधले रहिवासी आहेत किंवा एकूणच परिसर स्वच्छ राहतो आणि एक चांगलं वातावरण निर्मिती होते. पर्यावरणपूरक वारी, कारण एवढे लाख लोक जर या मार्गावरनं चालत असतील तर त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक ज्या काही गोष्टी जर केल्या तर त्याच्यामुळे होणारे आणि त्याच्यातनं एक चांगला संदेश दिला जातो आणि त्याच्याबरोबरच पर्यावरणात पूरक पण काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात.

शकतात. हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि सुरक्षितेच्या दृष्टीनं, कारण एवढ्या सर्व संख्येनं जेव्हा लोक इथे येतात त्यावेळेला आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांची इतर सुरक्षितता, रस्ता सुरक्षितता असेल, किंवा वेगवेगळे आजार असतील, रोग असतील, साथी असतील, आणि गर्दीमुळे निर्माण होणारे प्रसंग असतील, याचं सुद्धा नियोजन करणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून सुरक्षितता खूप महत्त्वाचा असा विषय आपण या ठिकाणी घेतो. आणि म्हणून प्रशासन जे काही तयारी करतं ते या तीन, ज्याला म्हणूयात प्रमुख जे काही ध्येय आहेत त्याच्यामध्ये, की वारी ही स्वच्छ झाली पाहिजे, वारी ही हरित पण झाली पाहिजे, आणि वारी सुरक्षित राहिली पाहिजे. आणि त्यासाठी मग प्रशासनातले वेगवेगळे विभाग, महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जिल्हा परिषदेचे विभाग असतील, महापालिका नगरपालिका कर्मचारी असतील किंवा त्यांचे वेगवेगळे विभाग असतील, असे वेगवेगळे विभाग याच्याशी कार्यरत असतात. आता एवढा मोठा सोहळा जर आपल्याला साजरा करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणासुद्धा खूप आवश्यक असते. आणि म्हणून या प्रशासकीय यंत्रणेचा भाग म्हणून वारी नियोजनाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्तरावर जे काही निर्णय घ्यायचे असतात आणि सर्व मंत्रिमंडळातले संबंधित जिल्हा मंत्रिमंडळातले मंत्रीगण, त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये समावेश असतो त्यांचा. आणि ह्या पालखी सोहळ्याचे जे विश्वस्त असतात, पालखी सोहळा प्रमुख आणि त्यांचे विश्वस्त, हे त्या बैठकीमध्ये, आणि वारकऱ्यांचे पण काही प्रतिनिधी असतात. आणि ज्याच्यामधून वारीच्या नियोजनामध्ये काय काही अडचणी आहेत, काय काय केला, काय करायला पाहिजे, अपेक्षा काय आहेत, मागच्या वर्षी काय चुकलं, यावर्षी काय त्याचा दुरुस्त करतील किंवा नवीन काय करतो आहोत आपण, या सगळ्याचं एक नियोजन होतं. आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, ज्या ज्या जिल्ह्यामधून पालखी जाते त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची एक नियोजन समिती असते. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, संबंधित पोलीस विभागाचे SP, पोलीस अधीक्षक, महापालिकेमध्ये असतील तर महापालिकेचे आयुक्त, तिथले शहरामधले पोलीस कमिशनर आणि त्यांचे अधिकारी, या सर्वांचा समावेश असतो. आणि प्रत्येक उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अशी एक कमिटी असते, ज्याच्यामध्ये तहसीलदार आणि BDO त्यांचा समावेश होतो. आणि ग्राम पातळीवर सुद्धा अशा प्रकारची एक समन्वय समिती ठेवली जाते. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर प्रशासकीय दृष्ट्या जे जी काही कामं करायची आहेत त्याच्यामध्ये समन्वय राखावा आणि कामाची गुणवत्ता पण तपासली जावी आणि त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे झालं आणि अंमलबजावणी पण चांगली व्हावी यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या कार्यरत असतात. पालखी मार्गांची सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आणि त्यामुळं शासनानं पालखी मार्गाची स्वतंत्रपणे निर्मिती केली, त्यासाठी मग जमिनीचं संपादन करण्यात आलं आणि पालखी मार्गाच्या नियोजनावर मग या रस्त्यांचं रुंदीकरण, चार चार पदरी रस्ते तयार केले गेले, दुतर्फा त्याचं झाडी लावण्यात आली आणि वारकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या करण्यात आल्या. आता दरवर्षी जेव्हा वारी सुरू होते त्याच्या अगोदर किमान 3 महिन्यापूर्वी या सर्व जो काही कामं चाललेली आहेत त्याचा आढावा घेण्यात येतो आणि या सर्व जे काही मार्ग आहेत याचं ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात येतं आणि ड्रोनद्वारे त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर ज्या ठिकाणी अडचणी आहेत, जिथं मार्गाची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, जिथं पूल किंवा इतर काही धोकादायक असे काही कामं चालू असतील, तर त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना केल्या जातात. याचं प्रेझेंटेशन दिलं जातं, ज्याच्यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होते आणि वारकऱ्यांचे विश्वस्त, म्हणजे त्या दोन्ही पालखी सोहळ्याचे विश्वस्त त्याला हजर असतात आणि त्यामुळं पालखी मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणं, या ठिकाणी जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे ज्याला काही पायाभूत सुविधा त्यांना द्यायच्या आहेत, या प्रत्येक गोष्टीचा उपयोग केला जातो. मग रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर नवीन रस्ते, गावाकडून येणारे रस्ते, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सोयीसुविधा, टॉयलेट्स असतील, विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी असणारे ग्राउंड कसं असावं, त्या ठिकाणी पुरेशी शौचालयं कशी असावीत, किंवा जर आपल्याला टेम्पररी शौचालय निर्माण करायचं असेल ते कुठे असावीत, वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे बारकाईनं एकदा पुन्हा एकदा त्याचा आढावा घेतला जातो. आणि ज्या ज्या ठिकाणी समजा मग गतवर्षी जर काही अडचणी आल्या असतील किंवा काही नवीन तुम्हाला जर काही मागणी करायची असेल किंवा नवीन जर आपल्याला काही सुविधा निर्माण करायची असेल, त्याही बाबतीमध्ये एक सर्वकष विचार केला जातो आणि संबंधित यंत्रणेला मग ते काम सोपवलं जातं. आता पालखी मार्गाचा विकास करण्याचं काम EWD मार्फत, MSRDC मार्फत वगैरे केलं जातं आणि ती मंडळी मग या सर्व कामामध्ये व्यवस्थितपणे ते काम पूर्ण करतात आणि त्याचा आढावा, त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. याच्यामध्ये ते काम वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हे मुक्कामाची ठिकाणं आहेत किंवा विसाव्याची ठिकाणं आहेत, त्या ठिकाणची पण व्यवस्था फार महत्त्वाची असते. मुळामध्ये जेव्हा वारकरी तिथं जातात ते चालून दमलेले असतात, थकलेले असतात आणि त्यामुळे तिथं गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची

0: झोपण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था, त्यांच्या रात्रीच्या सुरक्षिततेच्या बाबतीमधली सर्व व्यवस्था, याचं नियोजन प्रशासन जसं करतं त्याच्याबरोबर स्थानिक जे गावकरी असतात, सरपंच असतात, ग्रामपंचायतीचे सदस्य असतात, इतर सेवाभावी संस्था असतात, त्याही मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात. आणि त्याच्यामुळं एकूणच पंढरपूर म्हणजे पुण्यापासून याळंदी देहूपासून निघालेली ही वारी पंढरपूरपर्यंत पोचेपर्यंत या सर्व ठिकाणी मुक्काम असतील किंवा विसाव्याची ठिकाणं असतील त्या सर्व ठिकाणाची व्यवस्था हा एक फार मोठा नियोजनाचा भाग आहे आणि त्यासाठी या यंत्रणा निश्चितपणे कार्यरत असतात.
1: श्रोतेहो, आषाढी वारी म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही तर लाखो नागरिकांच्या सहभागातून साकार होणारं एक मोठं सार्वजनिक व्यवस्थापनाचं उदाहरण आहे. वारीच्या नियोजनाची सुरुवात अनेक महिने आधी केली जाते. पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणं, वारकऱ्यांची संख्या, वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक सुविधा यांचा अगदी बारकाईनं अभ्यास केला जातो. आणि याच संदर्भात आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतो, एखाद्या माणसातला एखादा भाव आपल्याला आवडून जातो, परंतु त्याच्यासारखं भाव मात्र वाटत असूनही होता येत नाही. तो भाव कोणता? तर दातृत्वाचा. एक अतिशय सुंदर कविता आहे, देणाऱ्यानं देत जावे. विंदा करंदीकरांनी लिहिलेली कविता, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या अशा भीमेकडून

करून तुकोबाची माळ घ्यावी. खरोखर खरं आहे ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.

श्रोते हो, 8-10 दिवसाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज वरुण राजानं पुन्हा थोडीशी हजेरी लावली. शेतामध्ये पेरण्या करून जीव टांगणीला लागलेल्या बळीराजाला थोडा दिलासा मिळेल असंही वाटायला लागलं. पाऊस आला नाही की आमचं मन कासावीस होतं. बळीराजा हा हतबल होतो, कारण त्याचं हिरवं स्वप्न मातीची चादर ओढून पडलेलं असतं. मग तो आपल्या आराध्याला आळवतो, नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचं दान रे, फक्त भिजव देवा ते तहानलेलं रान रे. नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचं दान रे, फक्त भिजव देवा ते तहानलेलं रान रे. कमरेवरचा हात सोडून आभाळाला लाव तू, ढगांना थोडं हलवून भिजव माझं गाव तू.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: PM जय. अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, अलीकडच्या पालकांची समस्या काय तर आपल्या आणि इतरांच्या अपत्यांमध्ये केली जाणारी स्पर्धा. परंतु आपला मुलगा अभ्यासात पुढे का नाही हा विचार करताना आपण त्याच्यावर केल्या जाणाऱ्या संस्कारांचा विचार मात्र पालक करत नाही. आता सगळ्यात एक आणखी समस्या म्हणजे कोणती तर ती मोबाईलची. अगदी लहान मुलाला मोबाईलची ओळख कोण करून देतो तर आपण.
2: हॅलो हॅलो बोलतोय कोण, हॅलो बोलतोय कोण,
3: ए हॅलो
1: आहे ना गांभीर्यानं विचार करण्याची गरज.
3: आमचे नाव खेला शेठ, डोंगरा एवढे आमचे पेठ. आमचे नाव खेला शेठ, डोंगरा एवढे आमचे पेठ. विकत बसतो शाजुकतो, शाला चापून खातो आम्हीच खूप. विकत

0: lo volte con.
1: Hello, hello, hello.
2: मी तर आहे अट्टल चोर, चंद्राची मी चोरून कोर. मी तर आहे अट्टल चोर, चंद्राची मी चोरून कोर.

0: त्या झटपट कुठलं गाव,
1: कसले नाव नि कसलं गाव, रॉंग नंबर लागलं राव, मी पप्पा चढा फोन फोन फोन केले एकशे दोन.
2: सलील आणि संदीप कुलकर्णी यांनी गायलेली ही रचना आपण ऐकली. श्रोते हो, स्पर्श करणारा ऋतू कोणता तर तो पाऊस. इतर ऋतू जाणवतात, पाऊस मात्र स्पर्श करतो. आपल्याला वाटतं पावसानं पडावं, पण प्रकर्षानं हे वाटायला पाहिजे की पावसानं आधी कुठं पडावं. तर आधी बळीराजाच्या शेतात, मग आपल्या मनात. एखाद्या पोळलेल्या मनावर पावसानं फुंकर घालावी, आपल्या मनाची बोली या कोसळणाऱ्या सरींनी बोलावी. उगाच गर्द झाडीमध्ये येऊन खेटावं, औचित वळणावर या पावसानं भेटावं.

अदनान सामी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या रचनेबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. ठीक 8 वाजता समाचार प्रभात. दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपी

श्रोते हो, आषाढ़ महिना लागून दोन दिवस झाले। आषाढ़ाच्या प्रथम दिवसी कालिदासांनी मेघदूत लिहिलं असं सांगितलं जातं। मेघदूत या काव्यामध्ये महाकवी कालिदासांनी यक्षाच्या विरहाचा उल्लेख केलेला आहे। आषाढ़ाचे हे मेघ दाटून आले की यक्ष कासवीस होतो आणि खूप दूर असलेल्या आपल्या यक्षिणीला विरहाचा संदेश पाठवतो। महाकवी कालिदासांनी लिहिलेलं मेघदूत हे अतिशय सुंदर असं, सर्वांग सुंदर असं हे काव्य आहे। पावसाचं आणि विरहाचं नातं अगदी जवळचं आहे, मग कवीच्या लेखणीला ते प्रेरणा देणार नाही असं कसं होईल।

श्रोते हो, आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा महाकवी कालिदासांचा जन्मदिवस म्हणून सुद्धा सर्वत्र साजरा केला जातो. मेघदूतम हे महाकाव्य कालिदासांच्या इतर महाकाव्यांच्या तुलनेत फारच लहान काव्य आहे. मेघदूतम हे खंडकाव्य आहे. या खंडकाव्याची कल्पना कालिदासांना रामटेकमध्ये सुचली. रामगिरीतील शापित यक्षाची पत्नी अलका ही विरहानं व्याकुळ झालेली, तेव्हा हा यक्ष पत्नीला आषाढातील मेघालाच प्रेम संदेश पाठवण्यासाठी दूध बनवतो. या काव्यात शंभराच्या वर कडवी आहे. स्त्रीच्या उत्कट प्रेमावर जिवंत राहणाऱ्या मानवाची ही कथा मेघदूतमध्ये विस्तारितरित्या अधोरेखित केलेली आहे.

श्रोतो, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद हे पावसाचे चार महिने. या चारही महिन्यात पावसाचा आविर्भाव काही वेगवेगळा असतो. आषाढ ज्येष्ठ महिन्यामध्ये जेव्हा पाऊस येतो तेव्हा एखाद्या रुसलेल्या मुलासारखा कधी येतो, कधी शाळेला दांडी मारल्यासारखा वेळेवर येत नाही. आषाढ महिन्यामध्ये आपली अपेक्षा असते की त्यांनी त्याच्या नेहमीच्या रूपात कोसळावं, म्हणजे नदी नाल्यांना पूर यावेत आणि सारे चराचर हिरवेगार व्हावे. तेव्हाही तो काहीसा कधीकधी हट्टीपणा करतो. श्रावण महिन्यात ऊन सावली जाळी विणते. तरुवेली ह्या सतेज न्हाल्यासारख्या दिसतात. डोळ्यांना हा हिरवा रंग खुणावत राहतो. आणि भाद्रपद महिन्यामध्ये मात्र पावसानं आपला मुक्काम हळूहळू आवरता घ्यायला हवा असं शेवटी शेवटी वाटायला लागतं. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे हे सगळेच टाईमटेबल आता बिघडलेले आहे.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या उर्वरित रचना आम्ही प्रसारित करणार आहोत 8:40 आकाशवाणी यवतमाळ केंद्र 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून काही क्षणात सहक्षेपित करीत आहोत.

0: करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशाच्या 20 राज्यांमधल्या 75 अमृत रेल्वे स्थानकांचं काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं. अमृत भारत स्थानक योजना ही जगातली सर्वात मोठी स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना असून 1,570 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह हे काम करण्यात आलं आहे. काल लोकार्पण झालेल्या 75 स्थानकांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. विकास भी विरासत भी म्हणजेच विकासासोबत वारशाचंही जतन हे सूत्र ठेवून या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यातून स्थानिक संस्कृती वारसा

0: आणि स्थापत्य कलेचंही दर्शन घडेल अशा पद्धतीनं या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 2 नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला, तसंच जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांचंही उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी हरियाणात जिंद इथं काल सकाळी पंतप्रधानांनी देशातल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे जिंद ते सोनीपत या मार्गावरून धावणार आहे. ही गाडी रचनेपासून ते निर्मितीपर्यंत पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे, त्यामुळे ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातली पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रूपांतर वाफेत होत असल्यामुळे ती धावताना होणारं कार्बन उत्सर्जन शून्य आहे. यामुळे भारत आता हायड्रोजनवर चलित रेल्वेगाड्या चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये समाधानकारक प्रगती होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. समाज माध्यमावरील एका पोस्ट संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. जपान भारताला E20 श्रेणीतील ट्रेन पुरवणार आहे, मात्र ती 2030 सुरुवातीलाच उपलब्ध होईल. सध्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं बांधकाम वेगानं सुरू आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 कार्यान्वित होईल असंही जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना बुलेट ट्रेनच्या कामातील प्रगतीबाबत माहिती देताना सांगितलं. येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सरकारनं उद्या राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारकडून राजकीय पक्षांना केलं जाण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या 3 पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज ते भारत बांगलादेश सीमेजवळील जुमागाच इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीला भेट देणार आहेत. या भेटीवेळी ते BSF जवानांशीही संवाद साधणार असून प्रहरी संमेलनाला संबोधित करतील. तसंच ते वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याबरोबरच BSF संबंधित विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल टालिन इथं एस्टोनियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्गस साखना यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारत इस्टोनिया सहकार्य वाढवण्याच्या विविध मार्गांविषयी चर्चा केली. भारत युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अंतिम निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतर आता नवीन संधी निर्माण करण्याबाबतही त्यांनी आपले दृष्टिकोन मांडले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात 138.1 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशानं या प्रकल्पांचं काम हाती घेण्यात येत आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्याबरोबरच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIRला 10 मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील आवदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. होर्मुझच्या समुद्रधुनीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इराण यांनी काल पश्चिम आशियातील परस्परांच्या पायाभूत सुविधा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून आणखी हल्ले केले. इराणची लष्करी क्षमता आणखी कमकुवत करण्याच्या उद्देशानं हल्ल्यांची व्याप्ती वाढवत सलग 7व्या दिवशी विशेषतः पूल आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या दक्षिण भागातील होर्मुझगन प्रांतातील पूल उद्ध्वस्त झाल्याचं इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनं म्हटलं आहे. मेक्सिकोच्या दक्षिण किनारपट्टीलगतच्या भागाला काल 7.4 तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामुळे तूर्त तरी कोणत्याही नुकसानीचं वृत्त नसल्याचं मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सुनामीचा धोका लक्षात घेता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत PV सिंधू हिची लढत आज चीनच्या चेन युफेईशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतल्या कालच्या सामन्यातून जपानच्या नोझोमी ओकुहारा हिनं माघार घेतल्यामुळे PV सिंधूनं अंतिम 4 खेळाडूंच्या उपांत्य फेरीत धडक मारली. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात आज मियामी स्टेडियमवर 3ऱ्या क्रमांकासाठीचा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:30 हा सामना सुरू होईल. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गारफील्ड तथा गॅरी सोबर्स यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. अष्टपैलू खेळाडू असलेल्या सोबर्स यांनी 1954 ते एप्रिल 1974 या आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 8,032 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 235 बळी घेतले होते. क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू असा नावलौकिक असलेल्या सर गॅरी सोबर्स यांचा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजला मानाचं स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 8:40 झाली आहे. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या उर्वरित रचना. श्रोते हो, पाऊस पडायला लागला, ज्येष्ठ महिना सुरू झाला, आषाढाला, श्रावण, भाद्रपद हे सारे महिने आहेत सण समारंभांचे. हेच महिने आहे सासूरवाशिनीला माहेरी येण्याचेसुद्धा, नागपंचमीला नागदेवतेला पूजण्याचेसुद्धा. रक्षाबंधन आलं की तिला माहेरची वेद लागतात. मग ती आपल्या वडिलांना, माहेरच्यांना विनवणी करते. माहेरी येते, नागपंचमीचे झोके बांधते आणि झोक्यांवर झुलतेसुद्धा वर्षभर. मग हे तिचं मन या आंदोलनांसोबत झुलत राहतं.

श्रोतेहो, आषाढ महिन्यापासून आपल्याकडे चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास अर्थात चार महिने हा हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मातील एक अत्यंत शुभ चार महिन्यांचा पवित्र काळ आहे, जो पावसाळ्यात येतो. आध्यात्मिक चिंतन, उपवास आणि तपश्चर्येसाठी समर्पित असलेला हा काळ श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या वैदिक महिन्यामध्ये येत असतो. या महिन्यामध्ये देवशयनी एकादशीला भगवान विष्णू गाढ वैश्विक निद्रेमध्ये जातात असं मानलं जातं. याच महिन्यामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या भटकणारे भिक्षू आणि तपस्वी मुसळधार पावसात कीटकांना आणि वेगानं वाढणाऱ्या वनस्पतींना चुकून इजा पोहोचू नये म्हणून प्रवास थांबवतात आणि वर्षावास करतात. स्थानिक समुदायांना शिकवण्यासाठी एका ठिकाणी स्थायिक होतात. इंद्रधनुसारख्या असलेल्या भारतीय संस्कृतीचं हे मनोहारी रूप आहे.

भारताची एक अशी उज्ज्वल कृषी परंपरा सुद्धा आहे. शेतातील पेरण्या ज्येष्ठात होतात, आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात अशी धारणा आहे. आश्विनात पिकांची तोडणी होते आणि कार्तिकात मळणी होऊन देवोत्थानाची वेळ येते अशी परंपरा आहे. या परंपरेमध्ये आपली एक आदर्श आचारसंहितासुद्धा आहे. यातील आणखी एक आदर्श आचार म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करणं. म्हणूनच आपलं कर्तव्य आहे की आपण वृक्षांवर घाला घालू नये. प्रत्येक पावसाळ्यामध्ये वृक्षांची लागवड करावी आणि त्याची जोपासना करण्याचा संकल्पसुद्धा घ्यावा. तुम्ही प्रवासात जात असाल तर रस्त्याच्या कडेनं दोन्ही बाजूनं बनवलेले सीड बॉल फेकून तुम्ही वृक्ष रुजवण्याचा छोटासा प्रयत्न करू शकता.

श्रोतेहो, नेहमीचे येते येतो पावसाळा. या म्हणीप्रमाणे पावसाळा खरोखर दरवर्षी येतो. दरवर्षीच मुबलक पाऊसही पडत असेल, परंतु पावसाचं पाणी मात्र वाफ होऊन उडून जातं आणि पुन्हा उन्हाळ्यामध्ये आपल्याला पावसाचं म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं. त्यामुळं आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे वॉटरशेड, पाण्याचं पुनर्भरण करण्याची, पाण्याचं संवर्धन करण्याची. पाण्याचा अपव्यय आपण टाळायला पाहिजे. छतावरून पडणारं पावसाचं पाणी आपण कूप नलिकांमध्ये जिरवायला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या उन्हाळ्यात आपण भीषण पाणी टंचाईचा सामना करण्यापासून वाचू शकतो.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आज आपण धरती कहे पुकार के, रुदाली, चिराग लेकिन, ईश्वर, प्रियतमा आणि हाथी मेरे साथी चित्रपटातील रचना ऐकल्यात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळचे 9 वाजता आहेत. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही काही क्षणात सहक्षेपित करीत आहोत.

データが出てた。

0: अपने देश में बढ़ रही है यूरिन की।
1: विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले 102.7 मेगाहर्ट्झवर आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण। 10 वाजले हे प्रसारित करीत आहोत सुगम संगीत।

लता मंगेशकर यांना पण ऐकलं हे गीत लिहिलं होतं मंगेश पाडगावकर यांनी. यानंतर ऐकूया सौमित्र यांची रचना, स्वर आहे मिलिंद इंगळे यांचा.

चंद्रशेखर सानेकर यांचं हे गीत होतं. गायक कलाकार होते अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत. यानंतर ऐकूया वैशाली सामंत यांच्या स्वरातील हे गीत.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

आशा भोसले यांच्या स्वरात मपा भावे यांचं गीत आपण ऐकलं. यानंतरचा स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा, गीत आहे अशोक परांजपे यांचं.

0: कार्यक्रमात शेवटी ऐकूया भीमराव पांचाळे यांच्या स्वरात ही रचना, पण त्याआधी थोडीशी विश्रांती.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

वाना सरदेसाई यांचं हे गीत गायलं होतं भीमराव पांचाळे यांनी. आणि या रचनेबरोबरच हा मराठी चित्र माफ करा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 10:30 वाजले आहे. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

आली अंगावर या चित्रपटातील ही रचना गायली होती उषा मंगेशकर यांनी. शैलेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत ऐकूया. मुरलीधर गोडे यांची रचना आहे, चित्रपट बन्या बापू.

पिंजरा चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेली, जगदीश खेबुडकर यांची लावणी आपण ऐकली, संगीतकार होते राम कदम. यानंतर ऐकूया पक पक पकाक या

चंद्रमुखी चित्रपटातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. 102.7 MHz आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहो. सकाळचे 11 वाजले आहे. आता ऐकूया श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

कुर्बानी चित्रपटासाठी ही रचना गायली होती कांचन आणि अमित कुमार यांनी. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी आणि आवड या श्रोत्यांची होती. शनिवार पेठ बीड येथून पी बी कुलते, हनुमंत समर्थ वल्लभ शावनी आणि प्रथमेश कुलते. चांदूर रेल्वे येथून रोशन गडलिंग, नितीन कुमार हिवसे आणि समस्त मित्र परिवार. अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली येथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम रोहित आणि सोनू मोनू ठोके. छत्रपती शाहूनगर हिंगोलीचे रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिक्कू, रमाबाई मयुरी सुरभी, मंजुषा आणि गौतम इंगोले. नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा येथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, शुभम बालाजी बोबडे, सुवर्णा वेणुताई वैष्णवी बोबडे नावकीकर आणि मित्र परिवार. काळेगाव तालुका जाफराबाद येथून सुधाकर राजेजाधव, डॉक्टर प्रशांत राजेजाधव, संचित वाळ. मोताळा येथून प्रथमेश प्रणाली आणि समस्त देशमुख परिवार. करडा रिसोर्टचे सानवी आणि सर्वत देशमुख. यानंतर ऐकूया सगीना चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेले हे गीत. ऐकायचं आहे या श्रोत्यांना. जरूर वरूर महाराष्ट्र येथून बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चर्पे, रजनी कणीरे, पुणेचे पंकज आणि आर्या वाडोदे. जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक आणि अश्विनी भुतेकर. शिवछत्रपती वडगाव यवतमाळ येथून एम डब्ल्यू पाटील, विनय जगताप, प्रतीक पाटील, उत्कर्ष अनुष्का आणि तन्वी पाटील. रामपूर तालुका घाटंजी येथून नितीन पाटील, प्रीती आदिती, युवराज पाटील, कपिल सर्पे आणि मित्र परिवार. आरेगाव तालुका पुसद येथून रामेश्वर बेहरे, मालुताई बेहरे, उत्तमराव जाधव, आशाताई, वामनराव जाधव, सुनंदाताई जाधव, आमार अभिजित, आकाश ओमकार बेहरे, आदर्श इंगोले, आशिष जाधव, गोपाल तायडे आणि प्रसाद बेहरे.

तुम लंगोटी वाला ना बदला है ना बदलेगा, तुम लंग

साला मैं तो साहब बन गया।

0: बन के कैसा तन गया, ये सूट मेरा देखो, ये बूट मेरा देखो, जैसे गोरा कोई लंदन का।
1: बदला बदला सवय बदला,
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला, आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला, जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा, RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा।

रामलखन चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकलं. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल. आवड या श्रोत्यांची होती. विदर्भ हाऊसिंग सोसायटी यवतमाळचे उषाताई, वसंतराव महागमकर, काजलताई, पायलताई आणि आरव स्वरांश, अन्वी महागमकर, वसंतराव, मनीषराव, गिरीशराव महागमकर. माहूर येथून विद्याताई वडसकर, संजयराव वडसकर, सुनंदाताई दरुडवार, आशाताई नासनूरकर आणि चिंतामणी कळंब येथून संदीप गजाननराव गोविंदवार. संघमित्रा रेडिओ श्रोता संघ वार्ड क्रमांक 1 पोफाळी जिल्हा यवतमाळचे जयराम सिंगनकर, दिशांतकुमार, वंदना धुळे, अर्पिता सिंगनकर, यशोदाबाई, धम्ममित्र पी बी सिंगनकर आणि समस्त परिवार. डॉक्टर आंबेडकर नगर येथून प्रभाकरराव डांगे, रमाबाई, आशिष, अश्विनी, दीपाली डांगे, शिल्पा वंजारे, काजल मिहीर आणि बाबू डांगे. कार्यक्रमात या नंतर ऐकूया. रोटी कपडा और मकान चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना. सरोज चौक अमरावती महाराष्ट्र येथून कमरुला ठेकेदार नसीम बेगम, आयशा खा, हदिया खा, अस्मा सोलिया, सालिया शोएब खा, सायमा खान, मुश्ताबा खान, अफिया खान आणि राऊभाई शाहिदभाई, गांधी बागाकुलाचे रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर, ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साबिर राही आणि मेहराज जहाँ, आझादनगर लक्सर हरिद्वार येथून, लेवा खेल मोहल्ला चांदूर बिस्वाचे नारायण भाऊ, विठ्ठलराव खर्चे, ललिता राणी, परी संजना, गणेश कार्तिक, ब्रोनो उषा, सोरना खर्चे, स्वाती चौधरी, मालती आणि प्रयाग चौधरी, बेर्डी इथून हुकुम करमरकर, सुनीता, हार्दिक प्राची आणि तनू करमरकर.

सच्चा झुटा चित्रपटातील ही रचना आपण ऐकलीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरात. माफ करा, हा स्वर होता मोहम्मद रफी यांचा. आणि आवड करणारे श्रोते होते राजेंद्रनगर यवतमाळचे मोंटू लोखंडवाला, आर्या अनाया, रेशमा, समीर आणि निसार लोखंडवाला. गांधी चौक रोपड इथून पंजाबचे हरदेव मिका, बलविंदर बीरक, जयतेक आणि मिका बीरक. मेहरनगर उमरखेड महाराष्ट्राचे अभिजित गव्हाणकर, सरिता, प्रिन्स एकांश गव्हाणकर, सिद्धांत, प्रणिता गव्हाणकर. बदलापूर मुंबई इथून आकर हाईट्स बहादुराचे वैशाली, शैलेश, श्वेता, सुमित आणि ध्वनी गव्हाणकर. सेक्टर 67 मोहाली चंदीगडचे टी डी मल्होत्रा, रितिक, प्रतीक मल्होत्रा, जयवीर सिंग ठाकूर, डॉक्टर अमनदीप, अनिल शर्मा. कालका इथून सुभाषचंद्र बिट्टा आणि साहिल बजाज. मुक्काम हिपरसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायरा बनू शेख, दस्तगीर फैजनबी, शाकेर इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख आणि सिमरन शेख. सानिया शकील पठाण, वळसंगीकर, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख. बिलोरी जिल्हा नांदेडचे चांदनी अयुब सैयद आणि बाळराजे अमन सैयद, माहिरा सैयद. बीड इथून प्रकाश पगारिया, पराग, प्रदीप पगारिया, केशव पटेल आणि रामनिवास अग्रवाल. यानंतरची रचना ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात. सोबत हे गीत गायलं आहे आशा भोसले यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे सावन भादो. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना गणेश पेठ पाथर्डीचे अंबादास शिंदे, संगीता अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे. पाथरी जिल्हा चंद्रपूर इथून ठेमाजी ठिकरे, मंगला चंदू, रौनक ठिकरे, कल्याणी ठिकरे, रामहरी लोखंडे आणि शंकरराव खेकारे. धामणी मानोरा जिल्हा वाशिमचे तुळशीराम डेरे, मायावती, संदेश प्रज्वल आणि अनुत डेरे. वरूळ जवळकाचे महेंद्र सरकटे, विजया, मिलिंद सरकटे आणि समस्त परिवार.

चित्रपटातील ते गीत आपण ऐकलं. रचना होती जावेद अख्तर यांची. गीताची आवड करणारे श्रोते होते बालमटाकळे जिल्हा अहमदनगर इथून नंदकुमार अद्वंत, उर्मिला निलेश, मयुरी कल्पेश आणि संगीता अद्वंत. नाचनगाव इथून सुरेश कुलकर्णी, मालती कुलकर्णी, बंडूराव कुलकर्णी. आवारपूर जिल्हा चंद्रपूर इथून हबीब शेख, अल्तमस शेख, छोटूबाई, साजन शेख, फैजान, फारूक, वसीम, अश्मिरा, अफसाना बेगम, इरफान शेख, जिन्नत बेगम, मजहर खान, रामहरी लोखंडे आणि समस्त परिवार. आर्नी मोमिनपुरा इथून सय्यद युसुफ, शबानाबी, सय्यद तौसिफ, सय्यद युनुस, सय्यद अयूब, सैद रऊ पत्तर, असलम दुंगे, आरिफ राशीद आणि शबानाबी, अंश सायनवार, अनिल सायनवार आणि दीपक शेलकर, सुरेश पडघने. शेकापूरवाई तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धाचे बापूराव बावणे, रत्नमाला बावणे, नकेश रंजना, प्रगती संजय, सरिता देबू आणि गुंफा बावणे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बरसात की एक रात चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. संगीतकार आहे आर डी बर्मन. गीत ऐकण्यासाठी पत्र पाठवणारे श्रोते आहे गौतमनगर जिल्हा नांदेडचे प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे, मानोरा इथून ध्रुवकुमार गिरी, ज्योतिगिरी, सोनम, तेजस आणि गिरी परिवार. महादेवघाट अमलेश्वर इथून डोमन ठाकूर, सुमन मिथिलेश, तारणी सूरज, ज्योती रेयांश आणि गुडिया ठाकूर. खुपटी तालुका निवासातून संकेत सकट, नंदा सकट, रामदास सकट, जुबेदा शेख, अमोल सकट, आदेश सकट, चांगदेव झाडे आणि नंदा झाडे.

चित्रपट आहे सौतन, गायिका लता मंगेशकर, गीत लिहिलं आहे सावन कुमार यांनी, संगीतकार उषा खन्ना आणि आवड करणारे श्रोते मामूलवाडी तालुका नांदुरा येथून सोपान तायडे, विजय अमोल आणि सरिता तायडे, जिगाव तालुका नांदुराचे वसंतराव भोजने, सुनंदा राजू आणि सोनू भोजने, छत्री तलाव अमरावती येथून साधना राणी गुप्ता, किशोर गुप्ता आणि गुप्ता परिवार, सादुल शहर राजस्थानचे ओमप्रकाश, मन्नू प्रकाश, शिवप्रकाश आणि वेदप्रकाश चव्हाण, पांढरकवडा येथून अमोल, जयश्री, आर्यन, परी गड्डमवार, गजानन आणि मनीषा शहारे, यवतमाळ भोसा रोड येथून कैलाश भाऊ, रत्नप्रभा, ज्योती, राणी, गोलू, निलेश, प्रज्वल, निशांत कुरमिलकर आणि कुरमिलकर परिवार,

0: महावीर नगर भाग एक दारवारोड यवतमाळ येथून साहेबराव मनवर रंजना कुणाल प्रीती प्रियंका आणि मियान मनवर बडे प्लॉट पुलगाव येथून सुनील पेन्नाम सुनीता दामिनी निकिता आणि श्रेया पेन्नाम पांढरकवडा येथून अनिल बुरांडे उषा प्राची अनुश्री आणि धनश्री बुरांडे राम रहीमनगर यवतमाळ येथून जनाब शेख आझाद बेगम लतीफा आझाद सिद्धेश्वरनगर यवतमाळचे पंजाब रामटेके यशोधरताई पूजा आणि श्राव्या रामटेके बालाजी चौक यवतमाळ येथून ओटी श्रीवास मीनादेवी पूजा लता पूनम आणि सोनी श्रीवास नितीन आणि मुकेश श्रीवास बीड येथून प्रकाश पगारिया पराग पगारिया प्रदीप पटेल आणि श्री नामनिवास अग्रवाल हनुमानगड जंक्शन राजस्थानचे जगमाल सिंग डाकला हॅपी डागला जयस नायक आणि शोभा नायक यांच्या पसंतीचं हे गीत आहे. चित्रपट आहे सरगम. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा.
1: मुझे मत रोको

कार्यक्रमाशेवटी ऐकूया बेनाम चित्रपटासाठी नरेंद्र चंचल यांनी गायलेले हे गीत. गीताची आवड आहे या श्रोत्यांची. अयोध्यानगर आळेगाव येथून विनोदकुमार ढवळे, वेणुताई रुचा आणि प्रथमेश ढवळे, श्रावस्ती सोसायटी यवतमाळचे भक्तराज बनसोड, तिलोत्तमा शौरवी, तुषार आणि रोहन बनसोड, शाहूनगर यवतमाळ येथून राहुल मनवर, सरलाताई, विशाल, चेतन, रोशनी आणि बेबी प्रियांशी मनवर, ढाकुलगाव तालुका धामणगाव रेल्वेतून शंकरराव बनसोड, संगीताताई आणि आशिष बनसोड, पांढरकवडा इथून सय्यद अमिनूर, सय्यद आदिल, सिमरन सय्यद आणि फरजाना सय्यद, दिग्रस इथून किरण शिंदे, जया जान्हवी, अनुराग आणि श्याम शिंदे.

तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवीला अनुमती द्या. पुन्हा भेटू येत्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅव अ नाईस डे. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन भूमिका समर्थपणे निभावणारी स्त्री ही समाजाच्या प्रगतीची खरी शिल्पकार आहे. तिच्या अनुभवांना, विचारांना, स्वप्नांना आणि कर्तृत्वाला शब्द देणारा हा आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. मैत्रिणींनो, आजच्या या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण एका नव्या विषयाची उकल करणार आहोत. जाणून घेणार आहोत प्रेरणादायी अनुभव. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, ज्ञानाची ओढ, संस्कारांची जपणूक आणि प्रभावी शब्दांची ताकद यांचा सुंदर मिलाफ ज्या व्यक्तिमत्वात दिसून येतो अशा व्यक्ती समाजामध्ये प्रेरणेचा दीप बनतात. अध्यापन, व्याख्यान कला, आकाशवाणी, साहित्य लेखन आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं कार्य करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कामिनी सुनील अमृतकर. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं कार्य विशेष उल्लेखनीय आहे. आकाशवाणीशीही त्यांचं 3 दशकांहून अधिक काळापासून जिव्हाळ्याचं नातं आहे. अशा या बहुगुणी व्यक्तिमत्वाशी मैत्रिणींनो आज आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, चला तर मग आपण स्वागत करूया कामिनी ताई यांचं. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये, स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद ताई, सुंदरशा अशा छान प्रस्तावनेनंतर मला ह्या स्वागताची अधिक आतुरता यासाठी होती की आपल्या नजरेसमोर नसणाऱ्या पण आपल्या सखींशी संवाद साधण्याचा हा सुंदरसा योग जुळून आलेला आहे. खूप वर्षानंतर पुन्हा आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये

0: मधनं सर्वांशी संवाद साधला जातोय. तर मैत्रिणींनो, माझ्याकडून आपण सर्वांना सस्नेह नमस्कार.
1: आपल्या बालपणापासून आजपर्यंतच्या प्रवासाविषयी आणि शिक्षिका होण्यामागील प्रेरणा तुमची कोणती होती?
0: प्रत्येकाला आपला मागचा इतिहास असा इतरांना सांगावा असा वाटतो. आणि मला खूप आवडला हा प्रश्न की बालपणापासून घरात तसं शैक्षणिक वातावरण होतं. वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असले तरी घरामध्ये शिक्षणाला पूरक असं वातावरण होतं. आजोबांचा जरी व्यापार असला तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण शिक्षण घेतलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी प्रेरणा ही आमच्या घरातनं आमच्या आजी आजोबांपासून होती की थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्याला जगण्यासाठी केवळ फक्त अन्न वस्त्र निवारा नाही तर आपल्याला सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे. लहानपणापासून आजी आजोबांनी मनावर बिंबवलं आणि त्यानंतर मग सुरू झाला शिक्षणाचा प्रवास. शाळा महाविद्यालय यानंतर ज्यावेळेस एका विशिष्ट टप्प्यावर नोकरीसाठी निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस स्पर्धा परीक्षांमध्ये मी प्रयत्न करतच होते, बँकेच्या परीक्षा देणं किंवा इतर परीक्षा देणं. पण मग नंतर बीएडला नंबर लागल्यानंतर मला हळूहळू कळू लागलं की नाही, आपला इंटरेस्ट याचंच आहे. आणि बीएडला नंबर लागण्यापूर्वी मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर घरी शिकवण्यासुद्धा चालवल्या. त्या दरम्यान हे आकाशवाणीवरचे कार्यक्रमसुद्धा सुरू होते आणि त्यात मला लक्षात आलं की शिकवणं आपल्याला आवडतं आणि मग त्या दृष्टीनेच आपण ठोस प्रयत्न केले पाहिजे असा विचार करून मग मी बीएडला नंबर लागल्यानंतर तिथं तर माझं म्हणजे मी विद्यापीठात पण पहिली आलेली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये. आणि नंतर मग सुदैवाने निकाल लागण्याच्या आधीच जळगावमधल्या एका नामांकित संस्थेमध्ये मला जॉब पण लागला. आणि नंतर 2-3 वर्ष तिथं जॉब केल्यानंतर मग लग्नानंतर माझं 40 गावला मी शिफ्ट झाले. 40 गावला पण 5-6 महिन्यातच लगोलग मला आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये 40 गाव एज्युकेशन सोसायटीच्या आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये लगेच जॉब लागला. शिक्षण घेणं आणि शिक्षण देणं या दोघी गोष्टींचा वारसा आणि वसा असा चालू आहे. एक म्हणता येईल की 27-28 वर्षांचा हा प्रवास आहे आणि अशा रीतीने शिक्षणाची आवड आणि शिकवण्याची आवड या दोघी एका वेळेला हातात हात घालून माझ्याकडनं चालू आहेत असं मला वाटतं.
1: वा, तुमची ही प्रेरणा हा तुमचा प्रवास अगदी 27-28 वर्षांपासून चालूच आहे मॅडम. आणि तुम्ही जसं म्हणाल्या की घरामध्ये लहानपणापासून संस्कृतचे श्लोक आजी आजोबांकडनं हा वारसा तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला शिकवायलाही आवडायला लागलं. तर मग आता तुम्ही शाळेमध्ये संस्कृत इंग्रजी आणि इतिहास हे विषय शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी आपण कोणत्या पद्धती वापरतात?
0: खरं सांगायचं ना तर पुस्तकी ज्ञानापेक्षा मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज खरोखर गरजेचं आहे. भाषा ही उपयोजित असली पाहिजे. म्हणजे नुसतं सगळी कौशल्य येणं म्हणजे भाषा येणं असं नव्हे तर भाषेचा उपयोग उत्तम रीतीने करता येणं हे सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणूनच संस्कृत शिकवताना ती आपल्या संपूर्ण भाषांचीच जननी आहे आणि एकमेव अशी शास्त्रशुद्ध भाषा आहे की जिला 3 वचनं आहेत. हे मुलांच्या मनावर बिंबवताना मी बऱ्यापैकी तक्ते किंवा इतर जे शैक्षणिक साहित्य आहे त्याचा उपयोग करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टी शिकवताना मुलांमधनंच मुलांकडनं वदवून घेणं, त्यांना एकदा त्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर त्या मुलांकडनं अधिकाधिक वदवून घेणं, त्यांच्याकडून त्या करून घेणं ह्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्यामुळं वर्गामध्ये असं गोलाकार बसवून मुलांना त्यांच्या आवडत्या मित्रांसोबत आणि नंतर मग त्या जोड्या फोडून त्यांच्या दुसऱ्या इतर मित्रांसोबत इंटरॅक्ट करायला सांगणं हे माझं फार आवडीचं काम आहे. आणि त्यामुळं काय होतं की भाषेचा वापर करायला शिकतात मुलं. भाषेची सगळी आपली आता सरमिसळ झालेली आहे त्याच्यामुळं काय होतं की मुलं मध्येच इंग्रजी मध्येच हिंदी मध्येच मराठी अशी भाषा वापरतात.
1: बरोबर.
0: तर अभिजात मराठी वापरताना किती आपण मराठीचा वापर करतो याच्यासुद्धा मी बऱ्यापैकी परीक्षा घेते वर्गामध्ये की मुलांनी इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द सांगता आला पाहिजे त्यांना मराठी. तो सुद्धा आजकाल दुरापास्त झालाय असं म्हटलं तर चालेल. कारण मोबाईलच्या किंवा इतर गोष्टींच्या आक्रमणामुळे मुलांच्या भाषेचा थोडासा असा काय म्हणता येईल ना की एक बाज बदललेला आहे, त्याची एक लकब बदललेली आहे आणि ती मुलांमध्ये उत्तमरित्या रुजवता आली पाहिजे यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात. मुलांमधनं इंटरॅक्शन्स करून घेणं, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया संवादात्मक लेखन करून त्यांच्याकडनं वेगवेगळे वेचे वाचून घेणं, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या नाट्यकृती पथनाट्यसारख्या शुद्ध मराठीपासून तर आजच्या मोबाईलच्या भाषेपर्यंत सर्व त्यांच्याकडनं करून घेणं यावर माझा जास्त भर असतो. त्यामुळं काय होतं की मुलांना भाषा ही अवघड न वाटता त्यावर काम करणं अधिक आवडतं, त्यावर काम करायला सोपं जातं.
1: बरोबर.
0: हा, त्याच्यामुळे फक्त उत्तरं लिहिण्या इतपत मर्यादित न राहता भाषेचं एक सारासार ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं असा माझा प्रयत्न असतो.
1: बरोबर. आणि फक्त शिक्षक शिकवता आहे आणि मुलं ऐकता आहे तर तशाने सुद्धा मुलांना थोडंसं ते शिक्षण जरा बोर वाटायला लागतं. आणि जर आपण त्यांच्याकडनं संवाद घेतले, त्यांच्याकडनं जर आपण उत्तरं मिळत गेली, प्रश्न त्यांना विचारत गेले, तर एक संवादात्मक ते आपलं शिक्षण घडून येतं आणि तसं मुलांना त्या शिक्षणाबद्दल गोडी सुद्धा वाटायला
0: लागते. आणि मुळात काय होतं की भाषा म्हणजे फक्त 2 मार्कांचं उत्तर किंवा 5 मार्कांचं किंवा 5 गुणांचं उत्तर एवढं न राहता त्यातला काहीतरी गाभा त्यांना समजला पाहिजे हा प्रयत्न आहे.
1: आणि त्यातून मुलांनी बोध सुद्धा घ्यायला
0: हवा.
1: जे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो तो फक्त मार्क मिळवण्यासाठी नसतो. अगदी बरोबर ताई, की तुम्ही कृतीयुक्त शिक्षण सध्या मुलांना देत आहात तर हे खूप छान शिक्षण तुम्ही मुलांना देत आहात मॅडम. आता ताई, महात्मा गांधींच्या विचारांशी आपले विशेष नाते कसे जुळले बरं आणि त्यांच्या कोणत्या मूल्यांनी आपल्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला?
0: महात्मा गांधींच्या म्हणजे मुळातच खूप वाचनाची आवड असल्यामुळे बरीचशी पुस्तकं अशी हाताळत गेले आणि महात्मा गांधींचं व्यक्तिमत्व हळूहळू कळत गेलं की फक्त 2 ऑक्टोबर किंवा 30 जानेवारी या तारखांपुरता नाही किंवा नोटेवर असणारे महात्मा गांधीने तर त्या पलीकडचं काय उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि ते किती आपल्या म्हणजे जनमानसात किती खोलवर रुजलेलं आहे. कुठल्याही नकळत महात्मा गांधी आपल्यामध्ये आहेत याची जाणीव मला साधारण 10 वर्षी मला झाली की मी ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेमध्ये आम्हाला व्याख्यान द्यायला म्हणून राम शेवाळकर आलेले आणि त्यांनी मग सांगितलं की काही व्यक्तिमत्व ही आपल्यामध्ये अशी रुजलेली असतात की त्यांचा नकळत प्रभाव हा आपल्या आयुष्याच्या अगदी अंतापर्यंत असतो की तो आपल्याला समजून येत नाही. महात्मा गांधी हे व्यक्तिमत्व सुद्धा असंच आहे की मिठाचा सत्याग्रह असेल किंवा त्यांचं आजच्या आपल्या जीवनातलं अस्तित्व म्हणजे ते नोटेवर असतील ज्यांना आपण आता प्रत्यक्षात आमच्या पिढीने त्यांना काही बघितलेलं नाही, त्यांच्या बरोबर कोणताही आपल्या अनेक पिढ्यांचा संवाद नाही, तरी सुद्धा महात्मा गांधी ही व्यक्ती नसून ते एक तत्व आहे आणि ह्या गोष्टीचा इतका प्रभाव झाला की मग त्यांच्याविषयीची पुस्तकं इतकी झपाट्याने वाचत गेले आणि नंतर हळूहळू कळलं की खरोखर ही व्यक्ती म्हणजे एक स्वतःच एक विद्यापीठ आहे. ह्या व्यक्तींच्या विचारांनी या म्हणजे एका केवळ भारतीय जनतेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला. म्हणजे भारताची जी एक स्वराज्याची स्वराज्याकडे झालेली किंवा आपल्या स्वतंत्रतेकडे झालेली जी वाटचाल होती तर विदाउट शेडिंग अ सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड एक रक्ताचा थेंब न सांडता झालेली जी क्रांती म्हटली जाईल किंवा जे स्वराज्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल, स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल, तर तो केवळ महात्मा गांधींच्या या तत्वांमुळेच शक्य झाला असं मला वाटतं. आणि तिथून मग ही प्रेरणा मिळत गेली आणि मग महात्मा गांधींच्या एकूण व्यक्तिमत्वाविषयी मग असा विचार करायला लागल्यानंतर कळत गेलं की माझे सत्याचे प्रयोग म्हणजे महात्मा गांधीने तर सत्याच्या प्रयोगांसोबत स्वच्छता, अहिंसा, शांतता, मानवता, भूतदया, हरिजनांना आपल्यासोबत घेऊन चालण्याचा प्रवास ह्या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे आपल्या जीवनाच्या सर्व मूल्यांमध्ये महात्मा गांधी आहेत. आणि ही मूल्य जर पुन्हा आजच्या पिढीमध्ये रुजवायची असतील तर आपल्याला स्वतःपासून ती सुरुवात करावी लागेल. आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांमार्फत अशा अनेक पथनाट्यातून त्याच्यातून हा महात्मा गांधींच्या या विचारांचा मी प्रचार प्रसार करत असते.
1: तुम्हाला महात्मा गांधींचे विचार आवडले आणि वाचन तुमचं वाढत गेलं, त्याच्यातून तुम्हाला अशी प्रेरणा मिळत गेली तर हे आपणही आजच्या पिढीला ते समजावून सांगण्याची मला असं वाटतं खूप गरज आहे. आणि सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर तसं आपल्याला सांगण्यात आलेलंच आहे आणि ते आपण स्वतःमध्ये आत्मसात करावं अशीच सर्वांना आपली विनंती राहील. आता ताई, आजच्या पिढीमध्ये गांधीजींचे विचार रुजवण्यासाठी शाळा आणि पालकांनी कोणती भूमिका निभवावी असं तुम्हाला वाटतं?
0: अगदी बरोबर. सध्या शालेय पातळीवरच नाही तर सगळ्याच पातळींवर म्हणजे आपल्या सामाजिक वगैरे की महात्मा गांधींच्या विचारांची बऱ्यापैकी प्रेरणा आता मिळत आहे. म्हणजे ती आहेच सुरुवातीपासून पण ती आता नव्याने पुन्हा सर्वांसमोर येत आहे की आपण एक स्वच्छता पंधरवाडा साजरा करतो महात्मा गांधीजींच्या जन्मदिनानंतर, त्यानंतर सौजन्य सप्ताह आपण साजरा करतो. या व्यतिरिक्त सुद्धा महात्मा गांधींचे जर विचार, मूल्य, संस्कार आपल्या मुलांमध्ये जर रुजवायचे असतील तर केवळ आपण म्हणजे काय म्हणतात ना की कागदोपत्री न राहता तर मुलांकडनं प्रत्यक्ष कृतीतून ते करून घेतले पाहिजे. आणि म्हणून मी आमच्या शालेय पातळीवर आम्ही आमच्या गावामध्ये या बाबतीत खूप सजग आहे आमची शाळा असं म्हटलं तरी चालेल की मुलांना नुसत्या दिंडी वगैरे न काढता तर घरोघर जाऊन मुलांना आम्ही स्वच्छतेचं महत्व सांगायला प्रेरित करतो. स्वतः मुलं जाऊन साफसफाई करतात. एक आठवड्यातले 3 दिवस असे असतात की सगळी मुलं एकत्रित कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांचा डबा एक असतो आणि सर्व सरमिसळ करून सगळेजण डबा तो खातात. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या संस्था कार्यरत आहे त्यांनी सुद्धा

0: महात्मा गांधींची काही मूल्य रुजवण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामधून, समाजाभिमुख उपक्रमामधून पुन्हा या मूल्यांचा एक पुनरुच्चार करायला हवाय, त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला हवेत. आम्ही जे शालेय पातळीवर करतो ते व्यापक रीतीने सामाजिक पातळीवर पण व्हायला हवेत. अगदी थोडक्यात सुरुवात करायची म्हटली, अगदी छोटीशी, तर ती स्वच्छतेतून होईल. कारण जे स्वच्छतेला प्रचंड महत्व गांधीजींनी दिलं होतं, तसं वृक्षारोपणाला त्यांनी महत्व दिलं होतं की आपल्याकडे आलेल्या अतिथीचं पेलाभर उरलेलं पाणी सुद्धा त्यांनी कधी वाया जाऊ दिलं, आणि ते सुद्धा त्यांनी झाडाला घातलं. इतक्या छान त्यांच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, तर त्या फक्त आपण आचरणातनं आणून दाखवल्या पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. याच्यासाठी हे छोटे छोटे उपक्रम आपण राबवायला हवे, जे आम्ही शालेय पातळीवर आम्ही स्वतः राबवतो. वेगवेगळ्या सप्ताहाच्या निमित्ताने शासनामार्फतही ते राबवले जातात. सामाजिक पातळीवर पण त्यांचा अधिकाधिक व्यापक रीतीने विचार व्हायला हवा, ही आजची गरज आहे.
1: हो खरं, आणि त्या सामाजिक पातळीवर याचा विचार व्हायला हवा, आणि ती सुरुवात जर पालकांनी केली घरापासून मुलांना ते राबवण्याची, तर ते खूप उत्तम कार्य होईल आणि तो उपक्रम अगदी घरातून सामाजिक रीत्या तो उघडपणे होईल. ताई, आता संयुक्त कुटुंब व्यवस्थेतील स्त्रियांच्या स्थानाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे, तर आजच्या काळात या विषयाकडे आपण कसे वळलात?
0: सांगायला आवडेल की माझं स्वतःचं खूप मोठं, भलं मोठं, 4-5 पिढ्यांचं एकत्र नांद कुटुंब आहे. या विषयाकडे वळण्याचं कारण म्हणजे की मुळात मी स्वतः संयुक्त कुटुंबामध्ये राहते, आणि या विषयाशी जोडलं जाण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मी की ज्या काही विवाह समुपदेशनाच्या संस्था काही कार्यरत आहे त्यांच्याशी मी जोडलेली आहे. आणि आजच्या पॅकेजच्या जमान्यामध्ये विवाह संस्थेमध्ये फक्त देवाणघेवाण हा व्यवहार राहिलेला असताना अशा ठिकाणी खूप गरज आहे की लोकांना फक्त आई वडील, म्हणजे आई वडील घरात नको, ते वृद्धाश्रमात हवे, आणि आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. ही जी आजच्या पिढीची मानसिकता झालेली आहे, त्या मानसिकतेवर उत्तर म्हणून मग आम्ही या संयुक्त कुटुंबाचा एक काय म्हणता येईल ना की त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मुला मुलींचे मेळावे आयोजित करतो. विवाह समुपदेशन कार्यामधून भावी पिढीला त्याचं मार्गदर्शन करतो, आणि त्यातनं मार्गदर्शन करता करता मला असं वाटायला लागलं की आपल्या व्याख्यानातनं पण किंवा आपल्या इतर संवादात्मक कार्यक्रमांमधनं सुद्धा याचा आपण जर जास्तीत जास्त प्रचार प्रसार केला, तर आजची जी विभक्त होऊन जगणारी पिढी आहे की ज्यांना आजी, आजोबा, आई, वडील, मामा, मावशी ही नाती फक्त पुस्तकात माहिती किंवा केवळ काहीतरी 2-4 संवादात्मक गोष्टींसाठी माहिती, ती त्यांच्यामध्ये, त्यांच्यात राहून, त्यांच्या सोबत राहून जगण्याची त्यांना गोडी निर्माण व्हावी यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात. आणि म्हणून मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं आजी आजोबांना बोलवणं, मामा मामींना बोलवणं, मावशींना बोलवणं असा कार्यक्रम आयोजित करत असते. याशिवाय तरुण मुला मुलींना पण समुपदेशन करत असते की कुटुंबाचे घटक म्हणजे आई वडील हे आहेतच, त्यासोबतच इतर नाती सुद्धा आपल्याला किती आवश्यक आहे. कारण मुळातच आपली जी भारतीय संपूर्ण कुटुंब पद्धती आहे ही मुळातच संयुक्त कुटुंब पद्धतीवर आधारलेली आहे. विभक्त कुटुंब पद्धती आजची काळाची जरी गरज असली तरी संयुक्त कुटुंब पद्धतीत आपली मुळं जोडली गेली पाहिजे, हा सर्वात महत्वाचा विचार यामागे आहे.
1: खरंच आहे ना, आणि आज ती ताई काळाची गरज सुद्धा आहे की नोकरी निमित्त बरेच जण आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहायला जातात आणि मग त्यांची मुलं होतात, मग त्यांना काय नाते वगैरे त्यांना ते सुद्धा समजत नाही. आणि कधीतरी मग आपण आपल्या कुटुंबामध्ये गेलो, मग मामा कोण, मावशी कोण, आणि लांबचे नातेवाईक तर मग लांबच राहतात. पण ते खरंच आज रुजवण्याची गरज आहे प्रत्येक मुलांमध्ये. आपण जर म्हटलं, तुम्ही एक प्रकारे ते समुपदेशन सुद्धा करतात, तर हा उपक्रम सुद्धा तुम्ही छान करतात ताई. आता शिक्षक आणि इतर सामाजिक कार्य सुद्धा आपण भरपूर करतात ताई, असे निरनिराळे उपक्रम आपण राबवत असतात, तर मग या भूमिका निभावताना कोणते अनुभव तुमच्या विशेष लक्षात राहतात?
0: खरी गोष्ट आहे की असे वेगवेगळे उपक्रम राबवताना येणारे अनुभव पण खरंच काही इतके हृदय असतात की ते आपल्याला स्वतःला सुद्धा बदलायला भाग पाडतात.
1: म्हणजे
0: एक काटकसरीने जगता आलं पाहिजे असा एक उपक्रम मी मध्यंतरी घेतला होता. माझ्या आजूबाजूचे जे काही माझे विद्यार्थी असतील किंवा इतर कॉलनीत राहणारी जी मुलं असतील, किंवा आपण जो खर्च करतो तो अनाठायी आहे की आवश्यक आहे, यातली सीमारेषा फार पुसट आहे, तर ती ओळखता आली पाहिजे. म्हणून काही मुलांना, माझ्या ओळखीतल्या विद्यार्थ्यांना असं एकत्रित करून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे खर्च किती कमी करू शकता बा. असं मुलांनी सांगितलं की आम्हाला पॉकेट मनी मिळतो. मग म्हटलं, मग तो तितका आवश्यक असतो का की जेवढा मिळाला तेवढा खर्च केला गेलाच पाहिजे? नाही, काही वेळेस नसतं म्हणे. मग म्हटलं, मग ते बाजूला टाकता येतात का ते पैसे? नाही म्हणे. मग पुढचा पॉकेट मनी मिळवायच्या आत आम्ही तो खर्च करून टाकतो. मग असंच त्या मुलांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे हे जे पॉकेट मनीचे मिळणारे जे पैसे आहेत काही आहेत, ते जर थोडे थोडे साठवून बाजूला ठेवता आले तर तेवढे बघावा. आणि मला पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा येऊन भेटा. आणि खरोखर सांगते की काही मुलांनी 200, काही मुलांनी 500, काही मुलांनी 100 असे गोळा केलेले होते ते पैसे. म्हटलं मग आता हे प्रत्येकाचे जमा झालेले पैसे आहेत, तर ह्यातलं तुम्ही काय कराल, काय करणार म्हणे, तुम्ही जे सांगाल ते करू म्हणे मॅडम आम्ही. मग तुमच्या कुटुंबात त्या त्या गोष्टीची काय काय गरज आहे तर ते लक्षात ठेवून तुम्ही ती गोष्ट जर घरात उपलब्ध करून दिली तर तुमची एक छोटीशी मदत होईल.
1: खरंय.
0: आणि मुलांनी खरोखर ते तसं केलं की बा म्हणजे घरात काही वस्तू रिपेअर करायच्या होत्या, काही वस्तू आणायच्या होत्या, तर त्या आणायला आईला लगेच पैसे उपलब्ध करून दिले, तर आई वडिलांना झालेला तो आनंद होता. तर त्यातनं मुलांना काटकसरीने जगता आलं पाहिजे. आणि एक दिवस पूर्णपणे मोबाईल बंद, मोबाईल बघायचाच नाही, मोबाईलशी संबंधित कुठलीच ऍक्टिव्हिटी करायची नाही, असा एक मोबाईल बंद असा एक उपक्रम अजूनही राबवते. म्हणजे छोट्या छोट्या मुलांना गार्डनिंगची बागकामाची आवड आहे, पण मोबाईल पाहण्यामध्ये ते ती आवड जरा बाजूला पडते. तर मी आज ह्या बिया लावल्या किंवा मी आज ह्या झाडा रोपाच्या बिया किंवा झाडाच्या बिया एकत्रित केल्या, ह्या सगळ्या छोट्या गोष्टींचा आनंद त्यांना मिळतो. जो वेळ त्यांचा क्वालिटी टाइम असायला हवा तो मोबाईल मध्ये बऱ्यापैकी जातो. तर तो
1: बरोबर
0: या निमित्ताने असा सत्कारणी लागतो. तर पालकांना सुद्धा हे उपक्रम आवडतात. मी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस लिहून देते की आपल्याला असा असा उपक्रम करायचा आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वहीवर सूचना स्वतः त्यांना लिहायला लावते की मी फळ्यावर लिहून देते की हे लिहा आणि घरी आईला दाखवायचंय. जरी 9वी 10वीची मुलं असली तरी अतिशय आनंदाने ते हे काम करतात की टीन एज मधल्या मुलांचे जरा प्रश्न वेगळे असतात. धड मोठे नाही आणि धड लहान नाही अशा मुलांना हाताळणं फार कठीण असतं. त्यांच्या कलाने घेत त्यांच्या आवडीचीच कामं त्यांना त्यांच्याच पद्धतीने द्यायची. हे उपक्रम जेव्हा राबवते त्यावेळेस मग स्वतःच्या कपड्यांना स्वतः इस्त्री करण्यापासून स्वतःचे कपडे नीट घडी करून ठेवणे, स्वतःचा युनिफॉर्म स्वतः धुवायला टाकणे, इथपर्यंतच्या गोष्टी स्वतः मुलं करतात. तर तेव्हा पालकांचा जेव्हा फीडबॅक आपल्यापर्यंत येतो, पालकांच्या प्रतिक्रिया येतात की नाही मॅडम हे असं असं खूप छान घडलं, तर त्यावेळेस होणारा आनंद फार म्हणजे शब्दातीत आहे की आपण छोटीशी केलेली कृती आज काहीतरी मूळ धरते, तर याचं नक्कीच पुढे काहीतरी छान फलित आपल्याला
1: आणि ते एक समाधानही आपल्याला मिळतं, आनंद देऊन जाते ती गोष्ट आपल्याला नक्कीच. ताई ताई तुम्ही भरपूर लेखन करतायत, आम्ही वाचलेलं सुद्धा आहे, तर ही लेखनाची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? कविता आणि प्रासंगिक लेखनातून आपण नेमकं काय व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात?
0: लेखनाची आवड ही अर्थातच वाचनातून निर्माण झाली की म्हणजे प्रत्येक वाचकाला लिहिता येतच असं नाही, पण मला हळूहळू कळलं की मी थोडंसं छानसं ललित लिहू शकते. कुठलाही प्रसंग असला तर मी त्याला एका असंच गद्य पद्यात्मक भाषेतनं व्यक्त करू शकते. हे मला म्हणजे मी लहानपणी असे छोटे छोटे ग्रीटिंग कार्ड्स म्हणा, काही भेटकार्ड म्हणा, ज्या काळामध्ये मोबाईलवर नुसते मेसेज फॉरवर्ड करायचा जमाना नव्हता, त्या काळापासून मग असं भेटकार्डांवर
1: खूप चांगला जमाना होता.
0: तर त्या काळापासून असं लिहित होते तर तेव्हा कळलं की नाही आपण काहीतरी छान लिहू शकतो. मग काहीतरी कविता स्फुरत जायच्या, त्या कुठेतरी लिहून ठेवायची. मग ही गोष्ट माझ्या आजीच्या लक्षात आली की तुला हे जे छान जमतं ना लिहायला ते तू एका वहीवर लिहून ठेव जा. मग हळूहळू वहीची पानं भरायला लागली. मग आजीने ते संकलित करून ठेवलं. मग एखाद्या प्रसंगावरचं ललित असेल, एखाद्या प्रसंगावरचं भाषण असेल, मग कळलं की आपल्याला आपला लिखाणाचा पिंड आहे आणि आपण ही कला जोपासली पाहिजे. मग अधिकाधिक वाचत गेले. मग मराठी साहित्य तर प्रचंड समृद्ध आहे की म्हणजे जी ए कुलकर्णींपासून गोणी दांडेकरांपासून तर शांता शेळके असतील, इंदिरा संत असतील, ह्यांच्या पुस्तकांनी प्रचंड समृद्ध केलं. आणि वाचनाच्या आवडीतनं लेखनाची आवड निर्माण झाली आणि प्रासंगिक लिहायला लागले. मग हळूहळू स्त्रियांचे प्रश्न कवितेतनं, स्त्रियांच्या समस्या ललित लेखातनं, कधी गद्यातनं पद्यातनं मांडू लागले. मग काही शैक्षणिक प्रवाहावर थोडंसं लिहू लागले की नाही शिक्षण क्षेत्रामध्ये पण बऱ्यापैकी अनेक बदलांची गरज आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आजच्या काळानुरूप घडवून आणण्याची आणि बदल करून घेण्याची गरज आहे. आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, आजच्या विद्यार्थ्यांचं उपयोजित शिक्षण वेगळं आहे. फार पूर्वीचा पॅटर्न वेगळा होता, आपली पिढी शिकली तो पॅटर्न वेगळा होता मधल्या काळातला, आणि आत्ताच्या काळात येणारी आव्हानं वेगळी आहेत.
1: आताची पिढी ही पूर्णपणे वेगळी आहे
0: अगदी पूर्णपणे टेक्नो सेव्ही पिढी आहे. आपण त्यांच्या बरोबरीने आपल्याला जर बदल करायचा असेल तर लेखनाशिवाय लेखना इतकं दुधारी शस्त्र नाही असं मला वाटतं. आणि म्हणून ही लेखनाची आवड जोपासत गेले आणि प्रासंगिक लिहित गेले, विद्यार्थ्यांशी जुळणारं, स्त्रियांशी जुळणारं असं लिहित गेले.
1: खूप छान तुम्ही तुमचा अनुभवही सांगितला. आता सर्वोत्कृष्ट व्याख्याती हा सन्मान तुम्हाला मिळालाय, मग तो सन्मान मिळाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या कशा वाढल्या?
0: म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करण्यात येणारा जो प्रयत्नांचा प्रवास असतो ना तो सोपा वाटतो, पण ते प्रयत्न एकदा यशस्वी झाल्यानंतर ते स्थान टिकवणं खरोखर जबाबदारीचं आणि म्हणजे त्या ठिकाणी त्याला न्याय देता येईल इथपर्यंत आपलं कार्य असायला हवं असं मला वाटतं. त्यामुळं आपल्याकडून समाजविघातक इतर गोष्टींना खतपाणी घातलं जाईल असं

0: आपल्याकडनं बोललं जाणार नाही याची तर पुरेपूर दक्षता घेते. आपला मुद्दा मांडणं आणि रेटून सांगणं यातला फरक मी लक्षात ठेवते. समाजातल्या इतर घटकांना आपल्याशी जोडून घेताना मी ज्यांच्या समोर व्याख्यान देणार आहे त्यांना माझी मतं पडतीलच असं नाही. त्यातनं काही विघातक किंवा इतर काय म्हणता येईल विद्रोही विचारांना खतपाणी मिळणार नाही याची काळजी मात्र मी पुरेपूर घेते.
1: तो मिळेपर्यंतचा प्रवास हा सोपा असतो, पण त्यानंतर समाजाच्या आशा आकांक्षा अपेक्षा आपल्याबद्दल वाढत जातात आणि त्याची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते. ही खरी गोष्ट आहे. ताई, आता मुलांचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये आपण खूप मोठं मोलाचं कार्य करता आहात. ताई, तर आता प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो आपण असं म्हणतो, तो फक्त ओळखता आला पाहिजे. तर आजच्या महिलांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं असं तुम्हाला वाटतं?
0: प्रत्येक महिला ही स्वतंत्र विद्यापीठ आहे असं मी समजते. कारण कुणाला उत्तम भरतकाम येतं, कुणाला उत्तम स्वयंपाक करता येतं, कुणाला उत्तम घर सजवता येतं, तर कुणाला उत्तम असं लेखन करता येतं, कुणी आपल्या नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये आपलं जे काय ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतं, आपलं जे काय उत्तम असेल ते आपण समोरच्यापर्यंत देत असतो. तर यासोबतच प्रत्येकीने आपली थोडीशी आवडसुद्धा जपली पाहिजे. नीटनेटकं राहणं कोणाला आवडत नाही, प्रत्येकीला आवडतं, पण मग त्यातनं वेळ काढता येत नाही. तर वेळ काढता येत नाही ही सबब मात्र खोटी आहे. आपल्या पुरता वेळ काढता आलाच पाहिजे. कारण आपण स्वतःला वेळ देऊ तेव्हा कुटुंबाला वेळ देऊ, आणि थोडंफार आपलं वाचन लेखन बहुश्रुतता आपली असली पाहिजे की आपण चार छान गोष्टी ऐकल्या पाहिजे, चार छान गोष्टी आपल्याकडनं दुसरीकडे सांगितल्या गेल्या पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे बायकांचा जो गॉसिपिंगचा गुणधर्म आहे तो मात्र बायकांनी टाळायला पाहिजे असं मला मनस्वी वाटतं. कारण काय की त्यातनं निष्पन्न काहीच होत नाही, फक्त आपल्या वेळेचा अपव्यय होतो. हा, पण गॉसिपिंग कसं असलं पाहिजे, आज नवीन काय आहे, म्हणजे कुठं काही प्रदर्शन लागलंय का, कुठं काही व्याख्यान आहे का, कुठं काही आपल्याला चार ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाता येणार आहे का, किंवा आपण आपला वेळ फक्त निसर्गाच्या सान्निध्यात घालवणार आहोत का, ह्या गोष्टींचं असलं ना तर ते तितकं उत्तमच आहे. आणि एवढंच नव्हे तर एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा खूप महत्वाचा आपल्या सर्वांगीण विकासासाठीचा, व्यक्तिमत्व विकासासाठीचा सर्वात महत्वाचा भाग असं मी मानते. की घरात येणाऱ्या काम करणाऱ्या आपल्या ज्या गृहसखी आहेत की ज्या आपल्या मदतीस येतात, किंवा आपण आपल्या क्षेत्रात जिथं काम करतो तिथं आपल्या सभोवताली असणार त्या एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्वाचा गुण असला पाहिजे. की जेणेकरून आपल्याविषयी जे चुकलंय तिथं सांगितलंच गेलं पाहिजे, पण ते सांगण्याची सुद्धा पद्धत असायला हवी, ती सकारात्मक असायला हवी असं मला वाटतं. की आपण समोरच्याची चूक दाखवून दिली गेली पाहिजे, पण ती चूक दाखवताना किंवा त्या व्यक्तीतला दोष दाखवताना, ती उणीव दाखवताना, ती व्यक्ती त्यातनं हर्ट न होता, त्यातनं दुखावली न जाता त्या व्यक्तीला तिची चूक तर कळली पाहिजे आणि ती सुधारण्याची तिला प्रेरणा सुद्धा त्यातनं मिळाली पाहिजे. दुर्लक्ष होईल असं वागता कामा नये त्या व्यक्तीने, अशा पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे. हा सुद्धा आपल्या सर्वांगीण विकासाचा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा एक पैलू असायला हवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाचन लेखन आणि ऐकणं.
1: नक्कीच ताई, आपल्यामध्ये जे कलागुण आहे ते जोपासा सुद्धा, आणि त्यासोबतच वाचन लेखन आणि श्रवण हे सुद्धा करा. हे सर्वांगीण विकासाचा हा एक सुद्धा छान मार्ग आहे. आता ताई, जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. वनिता मंडळ कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मैत्रिणींसाठी आणि श्रोत्यांसाठी, विशेषतः विद्यार्थिनी महिला आणि पालकांसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल?
0: हेच सांगेन की प्रत्येक स्त्रीमध्ये एक अष्टभुजा नारायणी आहे. प्रत्येक स्त्री सगळ्या गुणांचा एक समुच्चय आहे. फक्त ओळखता येणं, आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत, त्यामध्ये आपण काय उत्तम करू शकतो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ओळखता येण्यासाठी काही आपल्याला खूप असं सायंटिफिक टेस्ट देण्याची गरज नाही, पण मी हे काम कितपत चांगलं करू शकते याची एक मर्यादा जर आपल्याला कळली तर आपण उत्तम पद्धतीने ते काम करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे विशेषतः आजकालच्या विद्यार्थिनींनी फक्त म्हणजे डिग्री घेण्यापुरता नव्हे, पदवीच मिळवली पाहिजे आणि त्या पदवीपर्यंतच शिक्षण उत्तम घेण्यापुरता नव्हे तर अनेक अशा स्पर्धा परीक्षा आहेत, अनेक अशी व्यक्तिमत्व विकास घडवणारी जे पैलू आहेत त्यावर अधिक जर आपण आपला वेळ खर्च केला तर आपल्या सर्वांगीण विकासाचा तर म्हणजे पाया रचला जातोच, शिवाय आपल्याला पुढं अर्थार्जनाच्या रोजगाराच्या उत्तम संधीसुद्धा प्राप्त होतात. त्यामुळं पठडीत न राहता आपण पठडी बाहेर जाऊन सुद्धा आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न करायला हवे आणि त्याच्यासाठी वाचनाची कास धरायला हवी हे मी नक्कीच सांगेन.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आज या समाजाला दिलेला आहे. आपल्या श्रोत्यांना, भगिनींना, तरुणींना, तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा हा संदेश आपला प्रेरणादायी ठरणारच आहे. खूप छान ताई, तुम्ही आपल्या सगळ्या या प्रवासाबद्दल छान माहिती सविस्तरपणे आमच्याशी संवाद साधला आहे. ज्ञान

0: देणारा शिक्षक, संस्कार रुजवणारा मार्गदर्शक, प्रभावी वक्ता, संवेदनशील लेखिका आणि आकाशवाणीशी घट्ट नातं जपणाऱ्या अशा व्यक्तिमत्व म्हणून कामिनी सुनील अमृतकर यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेतलात. त्यांच्या अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही शिकण्यासारखं नक्कीच मिळालं असेल. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ देऊन ताई आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले प्रेरणादायी विचार आम्हा सर्वांशी मनमोकळा संवाद त्या साधला आणि त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसुद्धा खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, आत्ताच आपण शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

0: सखींनो, आज 18 जुलै लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृती दिन. त्यानिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा वेध घेणारे विचार आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्न पारखे यांचं भाषण.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज 18 जुलै 2026 आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. ते कोणते बरे? तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तसेच श्रमिक दलितांच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव जिल्हा सांगली येथे जन्म झालेल्या अण्णाभाऊंना जाती व्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. याच जाती व्यवस्थेच्या चटक्याने त्यांना अवघे 1.5 दिवस शाळेत शिक्षण मिळाले, पण समाज या शाळेने त्यांना जगण्याचं तत्वज्ञान शिकवलं. आपल्या लेखणीतून कष्टकरी सर्वहारा उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडल्या. कथासंग्रह, कादंबरी, नाटके, लोकनाट्य, शाहिरी लेखन, चित्रपट असे विविध प्रकारचे साहित्य त्यांच्या लेखणीतून बाहेर पडले, म्हणून त्यांना साहित्य सम्राट अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. थोडक्यात, साहित्य, लोककला आणि संघर्ष यांचा संगम म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी निधन झाले होते. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्रीनायिका या विषयावर आज बोलणार आहे. अण्णाभाऊ साठे आपल्या लेखनात एके ठिकाणी म्हणतात, माझी जीवनावर फार निष्ठा आहे, स्त्री शक्ती महान आहे. जगताना व जगाला जीवनात जगवताना त्यांच्यावर हे जग चालतं आणि त्यांची झुंज व यशावर माझा विश्वास आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या वचनाला अक्षरशः जागतात. स्त्रीने कसे असावे याचे ठोकताळे समाज मनाने ठरवलेले असतात. ते कालही ठरवले होते, आजही आहे, मात्र अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या ठरवलेपणाला व साचेबद्धपणाला अलगद नाकारत स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तसेच या सर्व नायिका भारतीय संस्कृतीची मूल्य जीवापाड जपणाऱ्या आहे. नीतिमत्तेसाठी, घरच्या इज्जतीसाठी त्या मरणाला कवटाळायला तयार आहेत. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यामधील स्त्री नायिका वाचल्यानंतर त्यांचे महत्त्व, अस्मिता व स्वातंत्र्यासाठी झिजणाऱ्या त्या मन भारावून टाकतात. या अनोख्या नायिकांचे जीवन, विचार आणि कृती मनाला थक्क करतात. आपल्या

कुटुंबातील दुःख दारिद्र्य डोक्यावर घेऊन वाट्याला आलेल्या परिस्थितीचा सामना करताना दिसून येतात. वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीतील नायिका मंगला अतिशय स्वाभिमानी, स्पष्ट वक्ती आणि अन्यायाविरुद्ध बंड करणारी ही नायिका शोषितांच्या हक्कासाठी लढते. वैजंताच्या माध्यमातूनही तमाशातील स्त्रिया आपल्या चारित्र्याचे कसे जतन करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. तिच्यामध्ये स्वतःचे पावित्र्य जपणारे आणि मानवी मूल्यांवर प्रेम करणारे एक कणखर व्यक्तिमत्व दिसून येते. तमाशातील स्त्रिया देखील माणूस असतात. त्यांच्याकडे केवळ भोगवस्तू म्हणून पाहू नये, त्या शीलवान चारित्र्यवान असून जगण्यासाठी कशा धडपडतात याचे रेखाटन अण्णाभाऊ साठे यांनी वैजंताच्या माध्यमातून केले आहे. आवडी कादंबरीतून अण्णाभाऊ साठे पुरुष प्रधानता अधोरेखित करतात. आवडीच्या माध्यमातून विवाहासारख्या महत्त्वाच्या प्रसंगीही स्त्रियांचे मत विचारात घेतले जात नाही, त्यामुळे अनेकदा त्यांची फसवणूक होते. स्त्रियांनी अशी झालेली फसवणूक निमूटपणे सहन न करता त्याविरुद्ध बंड करून उठावे व आपल्या आवडीनुसार जीवनसाथीची निवड करून सुखाचा संसार करावा हा संदेश देताना दिसून येतात. आवडीचा सख्खा भाऊ नागोजी याने आवडीची अशीच फसवणूक करून तिचे लग्न केले होते. तिच्या नवऱ्याला फेफरे येतात ही गोष्ट आवडीपासून लपवून ठेवली जाते, पण आवडीला जेव्हा हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते व आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करते व सुखाचा संसार करते. परंतु आवडीचा सख्खा भाऊ नागोजी आवडीचा खून करतो. त्याला 12 वर्षाची शिक्षा होते. शिक्षा भोगून आल्यावर आवडीचा प्रियकर धनाजी हा नागोजीचाच खून करतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे आवडी जातीपातीच्या भिंती ओलांडून प्रेम करणाऱ्या आणि स्वतःच्या बळी देणाऱ्या या नायिकेचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेरणादायी आहे. भावाने केलेला अन्याय उपेक्षा सहन करत नाही. अन्यायी पुरुषसत्ताक व्यवस्थेला विरोध करण्याचे धाडस नायिकांच्या माध्यमातून दाखवतात. चित्रा या कादंबरीतील चित्रा परिस्थितीवर मात करीत स्वाभिमानाने जगणारी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी झटणारी स्त्री अत्यंत संवेदनशील आणि कणखर असे पात्र आहे. चित्राची मोठी बहीण सोना हिला तिचा सख्खा मामा वेश्या व्यवसायात ढकलतो व नंतर चित्रालाही तिच्याकडे सोडतो. गरिबीने परिस्थितीने हतबल झालेल्या चित्राची फसवणूक होते, पण सोना चित्राला आपल्यासारखे जीवन जगायला लागू नये म्हणून अथक प्रयत्न करते. शेवटी चित्रा स्वतंत्र विचाराने आपला मार्ग शोधते व कष्टमय जीवन जगून चारित्र्य संपन्न आयुष्याची निवड करते. एक सुंदर पण दुर्दैवी विधवेची कहाणी म्हणजे चंदन. चंदनला झोपडपट्टीतील क्रूर वासनेने बरबटलेल्या पुरुषशाहीला कसे तोंड द्यावे लागते या सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे जात आपले जीवन बदलण्यासाठी ती प्रयत्न करते. डॉक्टर जयवंतांच्या मदतीने ती यात यशस्वी होते. यातून चंदनचे शौर्य आपल्याला दिसून येते. दुर्गा या नायिकेच्या माध्यमातून मानसिक विकृतीचे वर्णन करताना दिसून येतात. दुर्गाच्या रूपाने एक धाडसी व आपल्या अब्रूची रक्षण करणाऱ्या मुलीचे रेखाटन त्यांनी केले आहे. एकूणच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री एक गुलाम उपभोग्य वस्तू पुरुषांच्या मनमानीला प्रतिसाद देणारी नसून ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली, स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगू पाहणारी, पुरुषप्रधान संस्कृतीला जुगारून पावित्र्य नीतिमत्ता जपणारी स्त्री आहे. स्त्री ही राष्ट्राची अर्धी शक्ती असून पुरुषांप्रमाणेच तिला समान अधिकार मिळाले पाहिजे असा विचार अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्यांपैकी 16 कादंबऱ्या या नायिकाप्रधान आहेत. गावकुसाबाहेरील व आतील स्त्री जीवनाचा संघर्ष समस्या त्यांनी ठळकपणे आपल्या स्त्रीप्रधान कादंबरीतून मांडल्या. त्यांच्या विचारात स्त्री ही माणूस आहे आणि म्हणून त्यांना जिथे जशी स्त्री दिसली ती त्यांनी आपल्या साहित्यातून चितारली. त्यांच्या नायिका दुर्दम्य साहसी आहे. आत्मनिर्भरता
हा गुण त्यांच्या प्रत्येक नायिकेत दिसतो.

मग ती चित्रा असो, वैजयंता वा दुर्गा, त्या कुटुंब वसल पुरोग्रामी विचारांच्या स्वाभिमानाने जगणाऱ्या व दुसऱ्यांना जगवण्याची हिंमत देणाऱ्या आहेत. मानवतावाद व समानता ही स्त्रीवादाची दोन वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यातील नायिकांमध्ये दिसतात. मैत्रिणींनो, आजच्या स्त्रियांच्या असुरक्षिततेची, अन्याय सहन करीत जगण्याची व तो सहन होईनासा झाला की परिस्थितीला शरण जाऊन लेकरा बाळांसह आपले जीवन संपवण्याच्या घटना रोज पेपरमध्ये वाचायला मिळतात. अशा वेळेला अण्णांनी 60-70 दशकात आपल्या नायिकांची जी प्रेरणादायक प्रतिमा निर्माण केली ती स्त्री जातीला अभिमानास्पदच आहे. मैत्रिणींनो, अण्णांच्या नायिका अशिक्षित, काही अल्पशिक्षित आहे, तरी स्वसामर्थ्याची जाणीव त्यांच्यात आहे. स्वतःला सिद्ध करण्याचे धाडस त्या दाखवतात. शील रक्षणासाठी वाटेल त्या दिव्याला सामोरे जातात. त्यांच्या काही नायिका पाटील, इनामदार यांच्या कन्या आहे, काही मांग रामोशाच्या मुली आहेत, दुर्गासारखी नायिका भटक्या जमातीतील आहे, काही सामान्य स्त्रिया तर काही क्रांतिकार्यात सहभागी होणाऱ्या तर काही वीरांगणा आहेत, त्या करारी व बाणेदार आहेत. एकंदरीत त्यांच्या सगळ्या स्त्रीप्रधान कादंबऱ्यांमधल्या नायिका संघर्षशील, प्रेरणादायी असल्या तरी त्या एकाच स्तर, गट किंवा समाजातील नाही. या स्त्रियाही माणूस आहे, त्यांनाही भावना आहे, मन आहे, याची शून्य जाणीव असलेले लोक या नायिकांच्या आयुष्यातील खलनायक आहेत. हेच आणि याच स्वभाव दोषांचे खलनायक आजच्या स्त्रीचेही दुःख आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊंच्या समकालीन साहित्यामध्ये स्त्री प्रतिमा ही प्रेयसी साच्यातच अडकलेली. मात्र अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री नायिकेने या प्रतिमेला आवाहन देत समकालीन स्त्रियांचे वास्तव उभे केले आहे. त्यांच्या साहित्यातील नायिका आजही आपल्याला जागोजागी दिसतील. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये या नायिकांनी जे दुःख सहन केले, जो संघर्ष केला, ते सारे काही जित्या जागत्या स्त्रिया सहन करत असतात. अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका नुसत्या कादंबरीमध्येच नाही, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझी मैना ही जी प्रतिमा आहे, ती प्रतिमा त्यांच्या शाहिरीतील अजरामर नायक आहे. मात्र प्रतिमाच वास्तवतेला जिवंत करते, हे जे जिवंतपण आहे तेच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील नायकांचे वास्तव आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण स्त्रीवर्गाचा आदर केला आहे. त्यांनी त्यांच्या साहित्यातून स्त्रियांना सत्यतेने दाखवले आहे. ज्या सद्गुणी जीवनाला महत्त्व देतात आणि ज्या प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबासाठी कमाई करण्यात न डगमगता कुटुंबाचा मोठा आधार बनतात. जीवनात पुढे जाताना त्या आपल्या वागणुकीतून समाजात मानवी कल्याणाचे सूत्र रुजवतात. जगा, पालनपोषण करा आणि इतरांना जगू द्या. कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ती स्वाभिमानाने आणि कष्टाने आपले जीवन जगत आहे. तिच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सहजपणे सांभाळते. तिला माहीत आहे की संकट माणसाला अधिकाधिक मजबूत करण्यासाठीच येते आणि याच विचाराने ती त्याचा सामना करण्यास नेहमी तयार असते. जेव्हा एकटीने कमावताना तिला कोणत्याही पुरुषाचा आधार नसतो, तेव्हा ती वाईट शक्तींशी लढते आणि त्यांना आपल्या मार्गातून पळवून लावते. म्हणूनच असे म्हणता येईल की अण्णाभाऊ साठे यांचे स्त्री साहित्य हे सुवर्ण यशाची संपत्ती आहे. आजही अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका या स्त्रियांमध्ये जिवंत आहे. त्यांचे जगणे खूप वर्षांआधी अण्णाभाऊंनी आपल्या कादंबऱ्यात जिवंत करून ठेवले आहे असे वाटते. या नायिका केवळ कथानकाचा भाग नसून सामाजिक परिवर्तनाच्या वाहक आहे. त्यांनी स्त्रीला स्वातंत्र्य, आत्मविश्वास, संघर्ष यांचे प्रतीक म्हणून साकारले. त्यामुळे त्यांच्या स्त्री व्यक्ती

0: रेखा आजही प्रेरणादायी आणि समकालीन वाटतात. अशा लोकशाहीर व साहित्य रत्नाला स्मृती दिनानिमित्त माझे त्रिवार अभिवादन. धन्यवाद.
1: सखींनो, आताच आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्नपारखे यांचं भाषण ऐकलं.

0: मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आलीये. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतेय. पुन्हा भेटूच नवनवीन विषयासह. तोपर्यंत सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. ऐकूया एक

श्रोते हो, आत्ताच आपण उबंटू या चित्रपटातून अजित परब आणि मुग्धा वैशंपायन यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतकार होते कौशली नामदार. या गीताबरोबरच वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: मन चाहेगी।
1: मन चाहेगी।
0: मन चाहेगी।

0: वाटेवरून चालताना सहज दिसला लांब जाणारा रस्ता, त्याच वाटेवरून जायचं ठरवलं आम्ही. आता
1: निघालो मग आम्ही त्या निसर्गाचे मित्र बनायला, एका वेगळ्या विश्वात हरवून जायला.
0: शोध आहे आता आपल्याच मातीतल्या वेगळेपणाचा, आनंद घेतोय आपल्या माणसांबरोबर नवीन दिशा शोधायचा.
1: त्याच वाटेवरचे आहोत साक्षीदार आपण प्रवासी, जिथे घेतो एक मोकळा श्वास.
0: कारण सुखद, सुंदर, अविस्मरणीय असा अनुभव देणारा असतो हा प्रवास.
1: नम्रता कुलकर्णी आपल्या प्रवासाचं वर्णन काही अशा प्रकारे करतात, पण प्रत्येकाच्या प्रवासाचा अनुभव हा वेगळा असतो, नाही का?
0: हो. नमस्कार मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी दर्शन स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या यू आणीच्या भटकंती या कार्यक्रमात.
0: पण मी काय म्हणते दर्शन, अनुभव घ्यायला आणि आपल्या प्रवासाचे किस्से सांगायला आधी प्रवास करावा लागतो. नवनवीन स्थळांना भेट द्यावी लागते.
1: बरोबर.
0: निसर्गाचा आनंद घ्यावा लागतो.
1: जातो ना, मी फिरतो, नवनवीन ठिकाणी जातो, भटकंती करतो. आणि आता तर पावसाळा सुरू झालाय, वातावरणात हिरवळ पसरली आहे, आता खरं फिरण्याचं सीझन आहे.
0: हा, फिरायला जातो म्हणे. मित्रांनो, तुम्हाला सांगते दर्शनचं फिरायला जाणं काय ते.
1: नको नको नको नको नको.
0: एकदा आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी फिरायला जायचा प्लॅन केला. उद्या सकाळी 5 वाजता निघू असं ठरवलं. मग यासाठी लवकर उठायचं होतं. लवकर उठायला रात्री अलार्म सेट करावा लागतो ना. आमच्या सगळ्या मित्रांपैकी फक्त दर्शनने अलार्म लावला आणि बाकीचे सगळे आम्ही त्याच्या भरोश्यावर झोपलो, हा उठवेल म्हणून. पण काय, सकाळी अलार्म वाजला, हा उठला देखील, पण याने विचार केला, जाऊ दे, आज सुटीच तर आहे आणि सगळे थकलेत तर मस्त झोपून घेऊ. आणि अलार्म बंद करून हा चक्क झोपला. सगळा प्लॅन फ्लॉप झाला.
1: मग मी सगळ्यांच्या भल्याचा विचार केला, सगळ्यांना आराम मिळावा म्हणून मी तसं केलं.
0: वा वा वा वा. पण त्यामुळे सगळ्यांची सुटी वाया गेली त्याचं काय?
1: पुढच्या वेळी जाणारच आहोत ना आपण, डोंट वरी.
0: पुढच्या वेळी जाणारच, पण मग त्याची प्लॅनिंग आज झाली पाहिजे ना. आणि तीही आपल्या या सगळ्या मित्रांच्या साक्षीनं.
1: हो, हे जमतंय. आपल्या या मित्रांनाही आपण आपला प्लॅन सांगू, म्हणजे जर यांना जायचं असेल तर तेही जाऊ शकतात.
0: त्यापेक्षा आपण एक काम करूया, आज आपण आपल्या मित्रांसोबत व्हर्च्युअल भटकंती करूया.
1: येस, व्हाय नॉट. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या भटकंती कार्यक्रमात आपण जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.
0: अरे,
1: म्हणजे आधी गाणं ऐकू मग जाऊ त्यात काय.
0: ओके, स्टे ट्यून्ड.

0: वेलकम बॅक मित्रांनो. तर आज आपण व्हर्च्युअल भटकंती करणार आहोत एका सुंदर अशा ठिकाणाची,
1: म्हणजेच विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख थंड हवेच्या ठिकाणाची.
0: मुसळधार पावसामुळे डोंगरातून कोसळणारे धबधबे, दऱ्याखोऱ्यांचं निसर्ग सौंदर्य,
1: थंड हवेचे वाहणारे झुळझुळ वारे, ढगातून जाणारी वाट,
0: हे सगळं ऐकून आताच जायची जेवढी माझी इच्छा होते तशीच इच्छा आपल्या सर्व मित्रांची पण होत असेल.
1: मग काय मित्रांनो, जायचं का?
0: जाऊ जाऊ जाऊ, आधी सगळी माहिती काढू आणि आता सध्याला व्हर्च्युअल फिरून येऊ.
1: सगळ्यात आधी आपण बघू तिथे जायचं कसं. तर मित्रांनो, आपण बस, ट्रेन आणि फ्लाइट या तिन्ही मार्गांनी चिखलदरा गाठू शकतो.
0: फ्लाइट कसं? आपल्या जळगाववरून अजून फ्लाइट सुरू नाही आहेत, सुरू व्हायचे आहेत.
1: ते ठीक आहे रे, पण आपले इतर ठिकाणचे मित्र जाऊ शकतील ना, आणि नाही फ्लाइट तर ट्रेन बस आहेच की.
0: बसने जर गेलो तर अमरावतीहून आपण राज्य परिवहन अर्थात आपली लाल परी किंवा खासगी बसेसने चिखलदरा पोहोचू शकतो.

0: आणि ट्रेनने जर पोहोचायचं म्हटलं तर सर्वात जवळचं स्टेशन हे बडनेरा आहे. बडनेरावरूनही सार्वजनिक आणि खाजगी बसेस उपलब्ध असतात, किंवा आपल्या खाजगी वाहनानेही आपण चिखलदरा पोहोचू शकतो.
1: आणि फ्लाईटने जर तुम्ही आलात तर नागपूर एअरपोर्टला उतरून तिथूनही बसेस उपलब्ध आहेत.
0: तर अशा प्रकारे आपण या सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी पोहोचू शकतो.
1: नेहा, हे निसर्गरम्य थंड हवेचं ठिकाण तर आहेच, पण याला ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे.
0: हो मित्रांनो, चिखलदरा पासून जवळच विराट राज्याची राजधानी होती, तिला वैराग नगरी म्हणत. आजही वैराग नावाचं गाव तिथे आहे.
1: 5000 वर्षांपूर्वी पांडवांनी आपला अज्ञातवासाचा काळ या सातपुडा पर्वत रांगेतील चिखलदऱ्याच्या वनात पूर्ण केला अशी आख्यायिका आहे.
0: त्यावेळी द्रौपदी वेष बदलून विराट राजाच्या महाराणीची दासी म्हणून वास्तव्य करत होती.
1: परंतु द्रौपदीवर विराट राजाचा मेहुणा कीचक याची वाईट नजर पडली. जेव्हा ही घटना द्रौपदीने भीमाला सांगितली तेव्हा भीमाने कीचक याला ठार केलं
0: आणि त्याचा मृतदेह वैराग पासून दूर एका दरीत फेकून दिला. त्यालाच कीचक दरी म्हणून ओळखलं जात होतं.
1: कालांतरानं त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचं चिखलदरा असं नाव पडलं असं म्हणतात.
0: शेजारी असलेल्या एका कुंडात भीमाने आपले हात धुतले, त्यालाच भीमकुंड म्हणून ओळखलं जातं.
1: हा भीमकुंड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
0: मित्रांनो, हा भीमकुंड एक नैसर्गिक जलस्रोत आहे आणि याचं पाणी इतकं स्वच्छ आणि पारदर्शक असतं की पाण्यात मासे पोहताना आपण स्पष्टपणे पाहू शकतो.
1: म्हणजे एक परफेक्ट मॉन्सून डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी जाऊ शकतो.
0: अरे हे तर थोडंच झालं, अजून बरेच पॉइंट आणि माहिती आपण जाणून घेऊ, पण त्याआधी जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.

0: तर मित्रांनो, आपण आहोत चिखलदरा या ठिकाणी.
1: चिखलदराला आपल्याला वेगवेगळी निसर्गरम्य व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतात. त्यातल्या भीमकुंडाबद्दल आपण जाणून घेतलं.
0: यासोबतच पंचबोल पॉइंट हा एक सुंदर पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: दर्शन, या पॉइंटचं वैशिष्ट्य म्हणजे इथून जर आपण एकदा आवाज दिला की 5 वेळेस प्रतिध्वनी ऐकायला येतो, म्हणूनच याला पंचबोल पॉइंट म्हणून ओळखलं जातं.
0: आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त कॉफीचे मळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: अजून एक व्ह्यू पॉइंट म्हणजे गाविलगड किल्ला. गिरिदुर्ग प्रकारातला हा किल्ला चिखलदऱ्याला आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच बहामनी किल्लाही आपल्याला इथे पाहायला मिळतो.
1: गाविलगड हा 12व्या शतकात गवळी राजाने बांधला, म्हणून किल्ल्याचं नाव गाविलगड असं ठेवण्यात आलं.
0: गडावर 5 लहान मोठे तलाव, साधारणतः 6 ते 7 तोफा, त्यावरील हिंदुस्थानी, उर्दू, अरबी या भाषेत कोरलेला मजकूर, कोरीव मूर्त्या,
1: किल्ल्यातील राणी महाल, दरबार, यामुळे किल्ला तत्कालीन वैभवाची ग्वाही देत आजही तिथे आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच देवी पॉइंट, मोजरी पॉइंट, हरिकेन पॉइंट असे काही पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: दर्शन, तुला माहितीये ताडोबा नंतर महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प या चिखलदऱ्याच्या खोऱ्यात असलेल्या मेळघाट या ठिकाणी आहे.
0: म्हणजे मान्सून डेस्टिनेशन सोबतच आपण जंगल सफारीचाही आनंद या ठिकाणी घेऊ शकतो.
1: जंगल सफारीचा नाही तर थ्रिलचाही अनुभव या ठिकाणी आपण घेऊ शकतो.
0: हो, जगातला सर्वाधिक लांबीचा म्हणजे 407 मीटरचा स्कायवॉक या ठिकाणी आहे.
1: असं परफेक्ट हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी नक्कीच जाऊ.
0: हो, आता प्लॅन तर केलाय, माहिती पण मिळाली आहे आणि आता वातावरण पण भारी आहे जायला. जायला तर हवंच.
1: पण एक गोष्ट लक्षात ठेव, जाताना तिथं कचरा अजिबात करायचा नाही. लास्ट टाइम आपण एका ठिकाणी गेलो तेव्हा तू काय केलं?
0: काय?
1: पिशवी भरून चिप्स, बिस्किट, चॉकलेट सगळं घेतलं आणि खाऊन ते रॅपर तिथेच फेकले.
0: नंतर उचलले पण होते ना.
1: हो, ते तर मी सांगितल्यावर.
0: हो, ते चुकलंच माझं. मित्रांनो, तुम्ही पण माझ्यासारखी चूक करा, करायला हरकत नाही, कारण त्यातूनच आपण शिकतो. पण नंतर मात्र ती चूक सुधरवा.
1: आपण एवढ्या सुंदर ठिकाणी जातो, राहतो, फिरतो, म्हणजे ती जागा सुंदर स्वच्छ असते म्हणूनच आपण तिथे जातो ना. गलिच्छ ठिकाणी आपण जातो का?
0: नाही.
1: हा, पण आपण सुंदर ठिकाणी जाऊन गलिच्छपणा करतो आणि त्या ठिकाणाच्या सुंदरतेला डाग लावतो.
0: म्हणूनच मित्रांनो, कोणत्याही ठिकाणी जाताना आपण स्वच्छतेची, पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.
1: दर्शन शिकलाय, आता आपणही शिकलं पाहिजे.
0: हो, निसर्गाचा आनंद घ्या पण त्याला ठेस पोहोचवू नका.
1: करेक्ट. तर आता जाऊया एका गाण्याकडे.
0: हो हो, का नाही.

0: तर मित्रांनो आता जाता जाता विचार करा आपल्या ट्रिप प्लॅनचा, आणि हो तुम्ही जात असाल तर आम्हाला पण कळवा, आम्हीही येऊ. पण तुर्तास आता घेतो तुमची रजा.
1: तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
0: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा, आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: मित्रांनो, आजच्या भटकंती या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती,
1: आणि मी नेहा पवार,
0: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
0: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या. 6:05 प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आने की प्रेरणा देगी। और मुझे ये सफलता के लिए तो आनंद होना ही होना था, लेकिन आप लोगों ने जिस कमिटमेंट के साथ मेहनत की, मैं आपको, आपकी पूरी टीम को इस महत्वपूर्ण निर्णय के लिए और महत्वपूर्ण सफलता के लिए मैं बहुत बहुत बधाई देता हूँ।
1: पंतप्रधान म्हणाले की या यशाने हे सिद्ध केलंय की भारत खासगी क्षेत्राच्या सहभागानेही अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यास सक्षम आहे। त्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रण दिलं। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे। या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल। दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार असून या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात SIR म्हणजेच मतदार

0: आत्मनिर्भर बनण्यास सक्षम आहे. त्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रण दिलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्ट पर्यंत चालणार असून या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात SIR म्हणजेच मतदार यादी 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी येत्या 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्तानं पक्षाचे कोणतेही नेते आणि कार्यकर्ते होर्डिंग किंवा बॅनर्स लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत असं आवाहन भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आल्याचं भाजपाचे प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे यांनी कळवलंय. असे कोणी केल्यास त्यावर पक्षातर्फे शिस्तभंगाची गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहनही करण्यात आलंय. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबलवाडी या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. परीक्षा पेपर फुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं आमरण उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हटवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपावर टीका करताना भारतीय जनता पक्ष आणि प्रशासनाचा संबंध नसल्याचं सांगितलं.
1: मी भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. ज्या पद्धतीने निर्दयीपणे आणि क्रूरपणे या युवकांच्या भवितव्याशी खेळलं जातंय हे अत्यंत लज्जास्पद आहे. एकूणच धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असं काय आहे आणि अजून किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार आहे हे सरकारने एकदा जाहीर करावं.
0: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारची भूमिका बेजबाबदार असल्याचं म्हटलंय. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी मूकदर्शक बनलं असल्याची टीका त्यांनी केली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: बियाणं खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितलं. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र, महाबीज यांचा प्रतिनिधी, संबंधित कृषी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना तपासणीवेळी उपस्थित राहणं बंधनकारक असेल. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे दरवर्षी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन, जलव्यवस्थापन, जलसंवर्धन, जैवविविधता संवर्धन, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर, जनजागृती आणि पर्यावरण संवर्धन आदी क्षेत्रात पर्यावरणपूरक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालय, शाळा आणि सामाजिक भावनेतून पर्यावरण संवर्धनाचं कार्य करणाऱ्या सक्षम प्राधिकरणांकडे नोंदणीकृत विविध प्रतिष्ठानं आणि स्वयंसेवी संस्थांना अ गटात तर पर्यावरण संवर्धनाचं कार्य करणाऱ्या व्यक्तींना ब गटात पर्यावरण पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2 डिसेंबर 2026 रोजी विद्यापीठाद्वारे प्रदान केला जाणार आहे. उमद्या व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या बाबूराव तिडके यांनी नेहमीच जनसामान्यांचा विचार केला. इतरांच्या जीवनात आनंद पिरण्याचं काम त्यांनी केलं, यामुळेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांना आदरांजली वाहिली. ज्येष्ठ काँग्रेस नेते बाबूराव तिडके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय

सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक शेतीतंत्र पोहोचवण्याचे, विविध नवनवीन आणि यशस्वी प्रयोगांशी शेतकऱ्यांना अवगत करणं या कार्यांमधून राजेंद्र पवार यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा डॉ सी डी माई कृषीतज्ञ पुरस्कार बारामती येथील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांना गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. भंडारा शहरातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ खासदार डॉ प्रशांत पडवळे यांनी अनोखं आंदोलन केलं. दिशा समितीच्या बैठकीनंतर नगरपरिषदेच्या बांधकाम अभियंत्यांसह त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशर्माची झाडं लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नागपूरमध्ये सध्या रामनगर इथल्या राम मंदिरात रामरक्षा पठणाचं आयोजन करण्यात आलं असून याप्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जाहीर सभेला संबोधित करत आहेत. त्यांनी सरकारवर टीका करताना सांगितलं की राम मंदिर अपहाराच्या प्रसंगी विशेष तपास पथक हे सगळं थोतांड असून आपण याविरोधात महाराष्ट्रातच नव्हे तर काशी आणि अयोध्या येथे देखील रामरक्षा पठण करणार आहोत. या आंदोलनाची सुरुवात भाजपामुक्त राम असून राम मंदिराच्या दानपेटीवर घातलेला हा दरोडा नसून हिंदूंच्या आस्थेवर घातलेला दरोडा आहे. राम मंदिर हे करोडो हिंदूंच्या भावनांनी बांधलेलं मंदिर आहे, त्यामुळे या चोरी विरोधात प्रत्येक धर्माभिमानी हिंदूंनी आवाज उठवण्याची वेळ आली असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. या रामरक्षा पठणाला आपण भाजपासोबत सर्व पक्षांना आमंत्रित केलं होतं, परंतु या कार्यक्रमाला कोणीच आलं नाही, असं ठाकरे यांनी सांगितलं. आगामी काही तासात संपूर्ण विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या हवामान खात्यानं वर्तवली असून अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि वर्धा इथे पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय. दरम्यान अकोला जिल्ह्यात अधूनमधून हजेरी लावणारा रिमझिम पाऊसही थांबल्याच्या परिस्थितीत पेरणीनंतर उगवलेली पिकं आता धोक्यात आली आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर पावसाची दडी आणि बोगस बियाणं असं दुहेरी संकट कोसळलं असून संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आलाय. संग्रामपूर तालुक्यातील जवळपास 200 हेक्टरवरील पिकं आता धोक्यात आली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात केलं दाखल. विरोधकांची सरकारवर टीका. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि राम मंदिरातील अपहारा निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रामरक्षा आंदोलन नागपुरात सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी या घरात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारीचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट या कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला 3रा देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहास्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या

0: मतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा, तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रम 1 यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1 पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
1: बियाणे, खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे परिसरातली वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणार आहे, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. पुण्यात 3 उन्नत महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. पुणे शिरूर 6 पदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं आज भूमिपूजन करण्यात आलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात प्रथमच एका खांबावर खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो अशी 3-स्तरीय सिंगल पियर रचना उभारण्यात येणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. राज्यातल्या विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या समितीमध्ये सामान्य प्रशासन, उच्च आणि तंत्रशिक्षण, वित्त, शालेय शिक्षण आणि क्रीडा, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक तसंच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांचा समावेश आहे. समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर अपहाराच्या विरोधात काशी आणि अयोध्या इथंही आपण रामरक्षा पठणाचा कार्यक्रम करणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. नागपूरमध्ये रामनगर इथल्या राम मंदिरात आयोजित रामरक्षा पठणानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. राम मंदिर अपहाराच्या प्रकरणी जाहीर झालेलं विशेष तपास पथक हे थोतांड असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली. या रामरक्षा पठणाला भाजपसोबत सर्व पक्षांना आपण आमंत्रित केलं होतं, परंतु या कार्यक्रमाला भाजपापैकी कोणीच आलं नाही, असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग बॅनर लावू नयेत, तसंच वृत्तपत्र टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असं आवाहन भाजपातर्फे करण्यात आलं आहे. ज्या कुणाला योगदान द्यायचं असेल त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावं, असं आवाहनही पक्षातर्फे करण्यात आलं आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात VIP दर्शन सुविधा तात्पुरती बंद झाली आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारी प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरित्या कमी झाला असून पदस्पर्श

दर्शन आता अवघ्या 4 ते 5 तासात होत आहे. डोंबिवलीतल्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयानं मंजूर केलेला जामीन उच्च न्यायालयानं आज रद्द केला. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. अन्यथा त्यांच्या स्थावर मालमत्तेवर जप्ती आणण्यात येईल असा इशाराही न्यायालयानं दिला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाचे

0: 1976 मध्ये युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं आहे. तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने पटकावला. कथाबाह्य चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार परत 41 डिग्रीच्या मागावर या चित्रपटासाठी शिवपाल सिंह कांग यांना जाहीर झाला. अभिजित दळवी दिग्दर्शित हमसफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते. कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. बुद्धिबळाच्या पटावर.
3: श्रोते हो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
4: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
3: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: श्रोतेहो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता।

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 7:15 आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय रेल्वे उत्तरोत्तर प्रगतीचे नवनवे उच्चांक गाठत आहे. नुकताच देशाच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या रूपानं देशाच्या आणि रेल्वे प्रशासनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. काल 17 जुलै 2026 रोजी पहिली भारतीय हायड्रोजन रेल्वे हरियाणा राज्यातल्या जिंद ते सोनीपत या स्थानकांदरम्यानच्या 89 किलोमीटर मार्गावर धावली. या भारताच्या शाश्वत वाहतुकीच्या दिशेनं झालेल्या प्रवासाविषयी तसंच केंद्र सरकारच्या आणखी एका अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा स्थानकांच्या विकास कामांच्या काल झालेल्या उद्घाटनाविषयी आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण जाणून घेऊयात. श्रोते हो, 2070 पर्यंत नेट झिरो कार्बनकडे वाटचाल करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. देशातल्या कार्बन उत्सर्जन कमी होऊन शाश्वत विकास साधता यावा यासाठी विविध क्षेत्रात प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय बनावटीच्या देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल हिरवा झेंडा दाखवला. जगभरात हायड्रोजन रेल्वे चालवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये यामुळे भारताला स्थान मिळालं आहे. हायड्रोजन फ्युएल सेल म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर रासायनिक अभिक्रिया होऊन वीज निर्माण करून त्यावर ही रेल्वे धावणार आहे. त्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण न करता ही रेल्वे हरित धाव घेईल. या तंत्रज्ञानाविषयी आणि या पहिल्या वहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या वैशिष्ट्यांविषयी रेल्वे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र आकलेकर यांनी माहिती दिली.
1: काल 17 जुलै 2026 हा एक ऐतिहासिक दिवस भारतीय रेल्वेतला असं म्हणता येईल, कारण की काल जिंद हरियाणा इथे भारतातली पहिली हायड्रोजन ट्रेन ही फ्लॅग ऑफ करण्यात आली. जिंद हरियाणा हा नॉर्दर्न रेल्वेचा झोन आहे आणि जिंद आणि सोनीपत असं 89 किलोमीटरचं 89 किलोमीटरचं एक अंतर आहे. यामध्ये ही गाडी धावेल. गाडीच्या 2 राऊंड फेऱ्या होतील, बेसिकली 4 ट्रिप्स एव्हरीडे. जे 89 किलोमीटर्स वन वे आहे, तर ह्या 4 ट्रिप्स एव्हरीडे होते. असं डेली रन त्यांचा 356 किलोमीटर 356 किलोमीटर असा होईल. आता ह्या गाडीमध्ये साधारण 8 डबे आहेत आणि 2 हायड्रोजन पॉवरच्या ड्रायव्हिंग कार आहेत आणि याचं स्पीड असेल साधारण 75 किलोमीटर्स. 2600 पॅसेंजर ही गाडी घेऊन जाऊ शकेल दररोज. तर या ट्रेनमध्ये डिझेल इंजिन नाही, इलेक्ट्रिक नाही, तर चालते कशी ही? तर हायड्रोजन फ्युएलवर. हायड्रोजन फ्युएल म्हणजे काय, तर छतावरील टाक्या आहेत हायड्रोजन फ्युएलच्या. त्या छतावरील टाक्यावर रूफ सिलेंडर्समध्ये फ्युएल सेल आहेत. त्यात हायड्रोजन आणि हवेतील ऑक्सिजन फ्युएल हे सेलमध्ये

0: एकत्र येऊन त्याची वीज तयार होते आणि ही वीज त्या मोटर्सना जाते, ट्रॅक्शन मोटर्सना, आणि त्यावर ती गाडी चालते आणि धूर निघत नाही मग यावरून, फक्त पाण्याची वाफ बाहेर येते. तर ही अतिशय अशी एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रदूषणमुक्त ट्रेन आहे. फर्स्ट ट्रेन होती, एक्सपेरिमेंटल फीचर आहे, पण रेग्युलर पॅसेंजर याचा सुरू झालेला आहे. जिन सोनीपत सेक्शन का, तर या ठिकाणी प्लॅनिंग करून पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप केलेलं आहे. या हायड्रोजन फिलिंग स्टेशन्स लागतात किंवा त्याचं जे रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते लागतं, ते या सेक्शनवर सेटअप केलेलं आहे. गाडीमध्ये आवाज नाही, धूर नाही, त्यामुळे ही अगदी पोल्युशन फ्री ट्रेन आहे, विच विल ओनली रिलीज वॉटर वेपर. आता हे हायड्रोजन सिलेंडरमधलं जे हायड्रोजन फ्युअल असतं, दॅट हॅज टू बी फिल्ड, म्हणजे ते गाडीमध्ये 350 bar या प्रेशरनी फिल करावं लागतं. तर ह्या सगळ्यासाठी जो लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टँक आणि प्रेशर सेन्सर आहेत, लीक डिटेक्टर आहेत, ते सेफ्टी वॉल्व आहेत, हे सगळे या प्रोजेक्टसाठी सेटअप केले आहेत या सेक्शनवरती. आता हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण होऊन विद्युत निर्माण होईल. ही रिफ्युअल कधी करावी लागेल, तर प्रत्येक दिवसाला एकदा असं त्याला रिफ्युअल करावं लागेल. तिकीट भाडं या गाडीचं साधारण ट्रेनच्या प्रवासी गाड्यांसारखंच 5 rupees पर मिनिमम फेअर आहे. तिकीटमध्ये काही फरक नाही आहे. पण एक मोठी अचीवमेंट ही अशी आहे की म्हणजे ही वर्ल्डची सर्वात पॉवरफुल हायड्रोजन ट्रेन सेट आहे. 1200 horsepower फ्युअल सेल प्रपोजन या गाडीचं आहे, त्यामुळे सर्वात पॉवरफुल हायड्रोजन गाडी अशी ही भारताने चालवली आहे. आणि भारत हा 6th country आहे जो अशी ट्रेन चालवत आहे, आणि त्यातली ही सगळ्यात पॉवरफुल गाडी आहे. इकडली ही एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाली की मग असा प्लॅन आहे लॉंग रनमध्ये की हेरिटेज रूट्स आहेत भारतातले विविध जंक्शन महत्त्वाचे, निलगिरी रेल्वे आहे किंवा उटीची रेल्वे आहे आपली, नेरळ माथेरान रेल्वे आहे, या ठिकाणी अशा गाड्या टुरिस्ट अट्रॅक्शन आणि एन्व्हायरमेंट सेफ्टीसाठी चालवण्यात येतील. नॉन इलेक्ट्रिफाईड सेक्शन्स आहेत, तिथे पण अशी ही गाडी जाऊ शकते. पण एकदा ही सुरू होऊन नॉर्मल सर्व्हिस सुरू झाली की त्याचा आणखी मला आपल्याला प्रसार बघता येईल. ही गाडी बनवली कोणी, तर कम्प्लिटली भारतीय रेल्वे, मेक इन इंडिया प्रपोजल आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई यांनी ही गाडी तयार केली. RDSO रिसर्च डिझाईन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ही रेल्वेची संस्था आहे, त्यांनी ती रिसर्च केली. आणि इक्विपमेंट मेधा सर्वो ड्राईव्स ही एक हैदराबादची कंपनी, त्यांनी इक्विपमेंट तयार केलं आहे. आणि नॉर्दर्न रेल्वे ही गाडी चालवते. 2022 साधारण त्यांनी अनाऊन्स केला होता प्रोजेक्ट हा सुरुवातीला. 23-24 डिझायनिंग इंजिनिअरिंग सगळं झालं. 2025 स्टॅटिक टेस्टिंग, जी एका ठिकाणी उभी करून टेस्टिंग करतात, ट्रायल्स घेतात, ते झाले. आणि 26 सुरुवातीला अर्ली ट्रायल्स ह्याच सेक्शनवर घेतले, इन्फ्रास्ट्रक्चर लागणार त्यांनी डेव्हलप केलं. आणि काल 17 July ही गाडी ऑफिशियली फ्लॅग ऑफ केली. साधारण 4 वर्ष ह्या पूर्ण प्रोजेक्टला लागली. पण दिस इज वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल आणि आपल्या देशाला प्राऊड करणारा असा एक प्रोजेक्ट आहे.
1: श्रोते हो, वंदे भारत, हायड्रोजन रेल्वे यासारख्या रेल्वे गाड्यांची भेट देण्यासह या गाड्या ज्या स्थानकांमध्ये थांबतात त्यांचाही कायापालट करण्याचं काम केंद्र सरकारमार्फत सुरू आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत देशातल्या विविध रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल या योजनेअंतर्गत कायापालट झालेली देशातील 75 स्थानकं देशाला समर्पित केली. त्यात महाराष्ट्रातल्या 12 आणि नांदुरा स्थानकांचा समावेश आहे. अमृत भारत स्टेशन योजनेविषयी भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी माहिती दिली.
2: अमृत भारत स्टेशन योजना ही रेल्वे मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील 1300+ रेल्वे स्थानकांचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास आणि आधुनिकीकरण केले जात आहे. पुढील 50 गरजा लक्षात घेऊन स्थानकांना जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. अमृत भारत स्टेशन योजनेचा महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांना लाभ झाला आहे. या योजनेअंतर्गत स्थानकांवर उत्तम प्रवासी सुविधा जसे लिफ्ट, एस्केलेटर, मोठे वेटिंग हॉल, मोफत वायफाय आणि सुरक्षित प्रवेशद्वार अशा सुविधा पुरवल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक स्थानकांची कामे पूर्ण झालेली आहेत. यामध्ये मुंबई विभागात चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड, माटुंगा, शहाड, पुणे विभागात केडगाव, लोणंद आणि 12 स्थानकांचा विकास कामांसोबत उद्घाटन झाले आहे. आमच्या भुसावळ विभागातही लासलगाव, देवळाली, सावदा, धुळे, मूर्तिजापूर या स्थानकांचा विकास झाला आहे.

0: नागपूर विभागांतर्गत चांदा फोर्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस, इटवारी जंक्शन, आमगाव स्थानकांची कामे झालेली आहेत. या योजनेतून राज्यातील एकूण 132 स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जात आहे.
1: श्रोते हो, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचं उद्घाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं. बारामती हे राज्यातलं कृषी, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाचं केंद्र असल्यानं या पुनर्विकसित रेल्वे स्थानकामुळे स्थानिक व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे. बारामती स्थानकाला 1914 पासूनच इतिहास आहे. दररोज सुमारे 1800 प्रवाशांची येथे ये जा असते. आधुनिक प्रतीक्षा कक्ष, सुधारित फलाट, आधुनिक प्रकाश योजना, दिव्यांगांना सुविधा अशा अनेक सोयींचा आता प्रवाशांना लाभ घेता येईल. नांदुरा रेल्वे स्थानकात या योजनेअंतर्गत विकासाची कोणकोणती कामं झाली त्याविषयी देखील भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी सांगितलं.
0: अमृत भारत स्टेशन योजना ही भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. नांदुरा स्थानकाचा विकास हा प्रवाशांच्या सोयीसोबतच पर्यावरणपूरक, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत सुविधांच्या निर्मितीवर आधारित आहे. आज रेल्वे स्थानके ही केवळ प्रवाशाची ठिकाणी नसून नागरिकांसाठी आधुनिक सार्वजनिक सुविधा केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. नांदुरा स्थानकाच्या नव्या रूपामुळे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव तसेच रेल्वेबद्दलचा विश्वास आणि आकर्षण वाढेल. स्थानकाचे आधुनिक स्वरूप, सुबक रचना आणि सुधारित सुविधा या भारतीय रेल्वेच्या बदलत्या आणि प्रगतशील चेहऱ्याचे प्रतीक आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे देशभरातील स्थानकांमध्ये होत असलेला हा सकारात्मक बदल नांदुरामध्येही प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल.
2: नांदुरा हे भुसावळ विभागातील मुंबई हावडा या देशातील अत्यंत महत्वाच्या रेल्वे मार्गावरील एक प्रमुख स्थानक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील व्यापारी, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रासाठी हे स्थानक महत्वपूर्ण केंद्र म्हणून कार्य करते. परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासासाठी नांदुरा स्थानकाचा वापर करतात. वाढती प्रवासी संख्या, स्थानिक गरजा आणि भविष्यातील विकास लक्षात घेऊन नांदुरा स्थानकाची निवड अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. नांदुरा रेल्वे स्थानकावर दररोज 30 ते 35 प्रवासी गाड्या अप डाऊन याप्रमाणे ये जा करतात. यामध्ये एक्सप्रेस, सुपरफास्ट तसेच काही महत्वाच्या मेल एक्सप्रेस गाड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, नागपूर, मुंबई, कोलकाता आणि देशातील इतर प्रमुख शहरांशी या भागांचा रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक मजबूत झालेली आहे. या योजनेअंतर्गत नांदुरा स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे. यामध्ये रेल्वे स्थानकातील इमारतीचे आकर्षण सुशोभीकरण, प्रशस्त प्रवेशद्वार, आधुनिक प्रतीक्षालय, स्वच्छतागृहाचे आधुनिकीकरण, दिव्यांगजनांसाठी सुलभ सुविधा, सुधारित प्रवासी माहिती प्रणाली, डिजिटल डिस्प्ले बोर्ड्स, ऊर्जा कार्यक्षम LED, प्रकाश योजना, प्लॅटफॉर्मचे सौंदर्यीकरण, परिसर विकास, वाहनतळ सुविधा आणि स्थानिक सांस्कृतिक वारसा दर्शवणारी आकर्षक रचना याचा समावेश केलेला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. प्रवाशांना चांगल्या प्रतीक्षालयाची सुविधा, स्पष्ट माहिती प्रणाली, दिव्यांगजनांसाठी सुलभ प्रवेश, स्वच्छ परिसर आणि सुधारित प्रवासी सुविधा उपलब्ध होतील. स्थानकाचे सौंदर्य वाढल्याने परिसराच्या विकासाला चालना मिळालेली आहे. तसेच स्थानिक व्यापार आणि पर्यटनालाही फायदा होईल. एकूणच नांदुरा स्थानक हे आता केवळ प्रवाशांचे केंद्र न राहता आधुनिक आणि प्रवासी अनुकूल रेल्वे स्थानक म्हणून विकसित झालेले आहे. अमृत भारत स्टेशन योजना ही भारतीय रेल्वेच्या आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. नांदुरा स्थानकाचा झालेला कायापालट हा या परिसराच्या विकासासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
1: श्रोते हो, मेक इन इंडिया अंतर्गत रेल्वे प्रशासन रेल्वे वाहतुकीच्या मार्गावर प्रगतीचे नवनवे टप्पे ओलांडत आहे. हेच हायड्रोजन रेल्वे आणि अत्याधुनिक सोयी सुविधा असणाऱ्या या स्थानकांमधून दिसून येतं. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR

या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. विषय आहे पशु आणि या कार्यक्रमाचा भाग आहे पहिला. सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रशांत झाडे, पशुवैद्यकीय अधिकारी बाभुळगाव जिल्हा यवतमाळ. निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे सुमेध मुंगले यांचं.
3: फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार.
4: गुड आफ्टरनून.
3: गुड आफ्टरनून, नमस्कार, बोला.
4: नमस्कार, आरणीहून बोलतो, मांगीलाल जी तुनगर, जुना श्रोता.
3: बरं बरं तर, नमस्कार मांगीलाल तुनगर जी.
4: कोण बोलता आपण?
3: मी मृणालिनी दहीकर बोलते.
4: हा, आज प्रश्न विचारा आपल्याला.
3: विचारा ना. आज आपल्याला पशूंच्या संदर्भातील प्रश्न विचारायचे आहेत.
4: पशुबद्दल आहे का? बरं बरं.
3: हो,
4: तर आपल्या कुत्र्या जरा खाज झालेली आहे. खाज ते आता खाजीसाठी दुसरं इलाज काय करावं? दवाखान्यात जाऊन इकडे आणलेलं आहे आपण.
3: बरं,
4: काय हरकत, त्याच्याबद्दल मला माहिती द्या.
3: तर तुमच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत डॉक्टर झाडे साहेब, ऐका.
5: मांगीलाल जी नमस्कार.
4: नमस्कार जी, बरेच दिवसापासून भेट झाली आज.
5: हो, आपल्याला आपला जो कुत्रा आहे,
4: आज आपला पाळीव कुत्रा आहे, घरगुती कुत्रा.
5: सोबत जनावरे सुद्धा आहेत का?
4: नाही, फक्त कुत्रा आहे ते पाळीव.
5: आणि ठेवता कुठे? शहरात आहे? शहरात राहता तुम्ही की खेड्यावर राहता?
4: नाही, आर्णीमध्ये राहतो सर मी.
5: आर्णी शहरात राहता?
4: आर्णीमध्ये राहतो.
5: आणि त्या कुत्र्याला जी खाज झाली आहे त्याच्यामुळे त्याचे सगळे अंगावरचे केस जात आहेत का?
4: हो, ते खाजल्यानंतर केस गळून पडतात.
5: ठीक आहे. खाज ही शरीराच्या माग भागावर म्हणजे पाठीच्या भागात जास्त असेल?
4: हो सर.
5: ही आहे एक कुत्र्यांना जे प्रजननाच्या दिवसामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या पिरियडमध्ये जो एक संसर्गामुळे होणारा जो एक रोग आहे त्याला स्कॅबीज असं म्हणतात. प्रजननाच्या काळात हे कुत्रे सगळे एकमेकाच्या अंगावर उड्या मारतात, चढतात, भांडतात. त्यामुळे ही खाज एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला अशी पसरत जाते. खाजेसाठी उपाय सोपा आहे. तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर तुम्हाला इंजेक्शन दिलेले आहे असतील? हां, पण हे इंजेक्शन्स जे आहेत ते हे दर 7 दिवसाला रिपीट करावं लागतात. तर हे इंजेक्शन्स तुम्हाला दर आठवड्याला एक कमीत कमी 3 ते 4 आठवडे लावून घ्यायचं आहे. आयवरमेक्टिन नावाचं इंजेक्शन असतं. किनच्या आतमध्ये राहणारे पॅरासाइट्स आहेत.
4: बरोबर.
5: सार्कोप्टिक मेंच किंवा सुरोप्टिक मेंच या दोन प्रकारचे हे असतात, किडे असतात.
4: बरोबर.
5: ही खाजीचा प्रकार आहे तो. तर तुम्ही जर का त्याला आयवरमेक्टिनचे इंजेक्शन दर आठवड्याला असे 3-4 आठवडे जर लावून घेतले आणि काही आंघोळ घालायच्या औषधी आहेत ज्यामध्ये ज्यामध्ये आविट्राज नावाचं औषध असतं, हे तुमचे डॉक्टर लिहून देतील आणि ते वापरायचं एक पद्धत आहे. ते औषध हे पाण्यामध्ये मिक्स करूनच वापरायचं असतं, न मिसळता हे औषध वापरायचं नाही. हां, डायरेक्ट स्किनवर अप्लिकेशन करायचं नाही
4: आहे.
5: नाही नाही, ती आवश्यकताच नाही आहे. जे औषध डॉक्टर लिहून देतील, अमिट्राजचे वेगवेगळे कंटेंट येतात, ते साधारण 2 ते 3 ml 1 लिटर पाण्यामध्ये टाकून स्किनवर
4: 3 ml.
5: हां, 2 ते 3 ml पाण्यामध्ये टाकून अंगावर पूर्ण खाजेच्या ठिकाणी घासून घासून औषध आंघोळ घालायची आहे. आंघोळ घातल्यानंतर साबण शॅम्पू वापरायचा नाही
4: आहे,
5: साध्या पाण्याने आंघोळ घालायची
4: आहे.
5: पण ते औषध जेव्हा आपण लावतो शरीरावर ते कमीत कमी 20-25 मिनिटं त्याच्या अंगावर राहिलं पाहिजे आणि या पिरियडमध्ये त्यांनी स्वतःला चाटलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी ते सगळ्यात महत्त्वाचं, कारण ही हे औषध विषारी असतं.
4: काय उपयोग करा चाटलं तर?
5: तुम्हाला काहीच नाही, त्याच्यासोबत थांबायचं आहे. तुमचा कुत्रा आहे, पाळीव कुत्रा आहे, तो तुम्ही जर त्याच्यासोबत राहिले तर तो स्वतःला चाटणार नाही.
4: शांत आहे रस्ता, ते काही भुकत नाही, कोणाला चावत नाही, काही नाही.
5: हो, त्याच्यासोबत थांबायचं फक्त जेव्हा औषध लावलेलं असतं त्याच्या शरीराला.
4: सर, आपण जे बोलतो ते सर्व कळत आले. त्याला आपण आवाज दिल्यावर 1 मिनिटात आपल्या होते.
5: बरोबर आहे.
4: एकदम ते गमत, एकदम जीवलग मित्र म्हणलं ते चालेल.
5: बरोबर आहे.
4: आम्ही घरात थोडा वाजवलं समजा काही तरी धावत येते घरात.
5: हां, याच्यातली एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा औषध आपण शरीरावर लावतो तेव्हा त्याला एकटं सोडायचं नाही आहे, त्याला चटू द्यायचं नाही स्वतःला. एक 15-20 मिनिटानंतर त्याला साध्या पाण्याने आंघोळ घालायचं आहे. साबण शॅम्पू दोन्हीही वापरायचं नाही.
4: अच्छा अच्छा.
5: आणि ही आंघोळ एक दिवसाआड, एक दिवस सोडून, एक दिवस सोडून जर घातली तर, आणि इंजेक्शन
4: गरम पाण्याने आंघोळ करायला का थंड पाण्याने?
5: असं काही नाही, तुम्ही कोमट पाणी जे आपल्या स्वतःसाठी वापरू शकता तेवढं तेच त्याच पाण्याने आंघोळ घालायची.
4: अच्छा सर.
5: हां, हे इंजेक्शन दर आठवड्याला लावून घ्यायचं. एक 3-4 आठवड्यात तुम्हाला ते सगळी खाज गेलेली दिसेल आणि तिथे नवीन केस येतील. साधा उपाय आहे. हो, ते खाजेमुळे त्याचे जे हेअर फॉलिकल्स असतात तिथे इन्फेक्शन झालेलं असते आणि त्या इन्फेक्शनमुळे तिथली स्किन डँड्रफसारखंही दिसतं त्याच्या शरीरावर, तिथली स्किनही स्लफ ऑफ होते आणि केससुद्धा तुटून पडतात.
4: बरोबर.
5: त्यामुळे या हे दोन गोष्टी करायच्या. एक ॲरोमॅटिनचं इंजेक्शन दर आठवड्याला लावून घ्यायचं आणि एक दिवसाआड त्याला या औषधीची

0: पूर्ण काळजी घेऊन आंघोळ घालायची आहे. एवढं जर केलं तर तुमचा कुत्रा एक एक 3-4 आठवड्यात नक्की टिकू.
1: तुनगर भाऊ, आपण फोन केलात याबद्दल धन्यवाद. फोन इन कार्यक्रम. हॅलो कास्तकार.
2: हॅलो कास्तकार.
1: हॅलो कास्तकार, नमस्कार.
2: नमस्कार ताई, मी वडगाव पोलीस स्टेशन जिल्हा यवतमाळ इथून रुपराज मिळमिळे बोलतो.
1: हा नमस्कार दादा, बोला, आपला प्रश्न सांगा.
2: माझा प्रश्न असा होता की आमचा जे एक बैल आहे का नाही, त्या बैलाचा एक डोळा खूप गळते.
1: बरं,
2: डोळ्यातून पाणी गळते, काही समजून नाही राहिले.
1: बरं बरं, तर ठीक आहे. आपल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत तज्ज्ञ झाडे साहेब, ऐका.
0: रुपराव मिलमिलीजी नमस्कार.
2: नमस्कार जी सर.
0: याच्या आधी सुद्धा आपण तुमच्या जनावरांबद्दल बोललेलो आहे.
2: हो हो.
0: तुमचा एक आधी जनावर आजारी होतं, त्याच्याबद्दलचे उपचार सांगितले होते आपण.
2: हो हो.
0: ते तुम्ही केले असतील असं अपेक्षा करतो.
2: ते जनावर मरण पावलं सर शेवटी.
0: अच्छा, का बरं? त्याला
2: बरं होतं, तुम्ही सांगितलं ना औषध पाणी करा. ते ट्रीटमेंट पूर्ण केली पण ते नाही जमलं.
0: अच्छा.
2: त्याला ते फुगत होत आणि त्याची संडास खूप पातळी होत होती.
0: तुम्हाला त्याला मी वरच्या दवाखान्यात घेऊन जायसाठी सांगितलं होतं.
2: हो दादा, यवतमाळ न्यू म्हणलं होतं ते ना, पण ते काही जमलं नाही. मग
0: ठीक आहे. आता जे तुमच्या
2: दवाखान्यात नेलं होतं त्याला,
0: ज्या बैलाच्या डोळ्यातून हे होत आहे, पाणी गळत आहे, त्याला काही जखम झालेली आहे का डोळ्याला, किंवा डोळा पांढरा आलेला आहे का?
2: नाही सर, पांढराही आला नाही आणि जखमही झाली नाही.
0: हा,
2: आता रोज पाहतो मी, जवळपास 7-8 दिवस झाले.
0: अच्छा.
2: त्याच्यावर सकाळीच आम्ही थंड पाणी असं धुत असतो डोळे थंड पाण्यानं, पण ते काही समजून नाही, काही लागल्यासारखं दिसत नाही काही त्याला.
0: ठीक आहे. डोळा लालसर आलेला असेल?
2: हो, लालसर आला.
0: त्याच्यामुळे त्याच्यात इन्फेक्शन असण्याचे चान्सेस आहे.
2: हा,
0: त्याच्यात इन्फेक्शन असायचे चान्स आहे. तुम्ही आपल्या तुमच्या दवाखान्यात डॉक्टरांना दाखवलं आहे का?
2: नाही, दाखवलं नाही.
0: सध्या तुम्ही घरगुती उपचार म्हणून तुरटीचं पाणी त्याच्या डोळ्यावर मारू शकता, थंड तुरटीचं पाणी. त्या थंड तुरटीच्या पाण्याने जर 1-2 दिवसात तुम्हाला आराम वाटला नाही तर तुम्ही तुमच्या दवाखान्यात दाखवा, कारण ते इन्फेक्शन असेल तर त्याला काही प्रतिजैवकाचं इंजेक्शन द्यावं लागतील, अँटीबायोटिक्स द्यावं लागेल. साध्या घरचा उपाय म्हणून तुम्ही फिटकरी किंवा आपली तुरटी जी असते ती पाण्यात मिसळून त्याचं जर थंड पाणी डोळ्यावर मारलं तर थोडंसं इन्फेक्शन असेल तर ते निघून जाईल.
2: बरं.
0: किंवा जास्त इन्फेक्शन असेल तर मग तुम्हाला दवाखान्यात टाकावं लागेल. सोबतच डोळ्याच्या आतमध्ये काही कॅन्सरची वाढ झालेली आहे का किंवा कॅन्सरची गाठ आहे का हे सुद्धा तुमच्या दवाखान्यात जर दाखवलं तर तुम्ही तिथे निदान होईल. उपचार भले आपल्याला शासकीय दवाखान्यात यवतमाळला करता येईल, पण तिथे काही गाठ आहे का किंवा तिथे काही ग्रोथ होत आहे का, डोळ्यांचा कॅन्सर आहे का, हे बघ पहिल्यांदा तुम्ही ते चेक करून घ्या.
2: बरं.
0: आणि त्याच्यानंतर त्याच्यानुसार उपचार करता येईल त्यावर.
2: बरं.
0: आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल.
2: हो हो.
1: ठीक आहे मिलमिले भाऊ, झालं समाधान?
2: हो ताई, झालं समाधान.
1: फोन केल्याबद्दल धन्यवाद.
2: धन्यवाद ताई.
3: फोन इन कार्यक्रम. हॅलो कास्तकार.
4: हॅलो कास्तकार, मी प्रकाश वानखेडे बोलतो.
3: प्रकाश वानखेडे कुठून बोलता आपण? अत्र्यावरून. आज हॅलो कास्तकार म्हणजे पशु हा विषय आहे आणि पशु विषय काय आपले प्रश्न आहे?
4: सर, एक माझी गाय आहे. काय? हॅलो.
3: हा बोला.
4: सर, ते दूध वगैरे म्हणजे पहिले जास्त देत होती, आता दूध कमी देत आहे.
3: बरं. आधी गाय जास्त दूध देत होती पण आता देत नाही.
4: आता देत नाही. आता दोन टाइम देणारी आता एका टाइमवर आली.
3: तर तुमच्या या प्रश्नांचं उत्तर देत आहे आमची तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत झाडे, ऐका तर त्यांच्याकडून.
0: प्रकाश भाऊ नमस्कार.
4: नमस्कार सर.
0: आपल्या गाईला जन्म किती दिवस झालेत?
4: जन्मली होती गाय जर बरेच दिवस झाले.
0: हो, 6 महिने झाले, 8 महिने झालेत, किती झालेत?
4: 4 महिने.
0: 4 महिने झालेत. साधारणपणे या पिरियड पर्यंत तुमचं दुधाचं उत्पादन हे पीक वर जायला पाहिजे होतं. बऱ्याच पशुपालकांना हा प्रश्न असतो की त्यांची गाय जन्मल्यानंतर फारसं दूध देत नाही किंवा 2 वेळेचं दूध मिळत नाही. आता तुमची गाय साधारणपणे 2-3 महिन्यात हे पीकवर त्याचं प्रोडक्शन जायला पाहिजे होतं. गावराणी गाईमध्ये जास्तीत जास्त 3-4 महिन्यात हे पीकवर प्रोडक्शन जातं. एकतर आपण ज्यावेळेस गाय जन्मली आहे त्याच्यानंतर त्याला रेग्युलरली काही औषधं, जशी कॅल्शियमची औषधं आहे, चांगल्या प्रकारचा चारा आणि चांगल्या प्रकारचं पशुखाद्य, हे जर आपण जनावरांना त्यांच्या रिक्वायरमेंट

0: प्रमाणे देत राहिलो तर जनावरांचं दूध उत्पादन हे चांगलं राहतं. सध्याच आता पावसाळा लागलाय, उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये आपल्याकडे चारा मोठ्या प्रमाणे प्रमाणात नसतो, तर चाराची चांगली आता उपलब्धता झाली आहे. तुम्ही तुमच्या जनावरांना चांगल्या प्रकारचा चारा सोबतच पशुखाद्य किंवा ढेप ही जर व्यवस्थित प्रमाणात लावली, 2 लिटर दुधामागे 1/2 किलो ढेप किंवा पशुखाद्य हे जर आपण जनावरांना देणं सुरू केलं, त्यांच्या पोटात होणाऱ्या कृमींसाठी किंवा जंतासाठी जर आपण औषध वेळेवर दिलं तर आपले जनावर हे नक्कीच पूर्वस्थितीवर येतील. सोबतच तुमच्या कासेला काही झालेलं आहे का हे सुद्धा आपल्याला चेक करणं आवश्यक असतं. जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन तिथे जनावराच्या कासेला काही झालेलं आहे का, चारही कासेमधून व्यवस्थित दूध येत आहे का हे एक वेळा चेक करून घ्या. सोबतच हे जे पशुखाद्य आपल्याला वाढवायचं आहे त्यात ओला आणि सुका दोन्ही चारा व्यवस्थित प्रमाणात जर त्यांना मिळत असेल तर आपली गाय नक्कीच चांगलं दूध देईल. सोबतच त्याला एक दुधाच्या प्रमाणात आपल्याला कॅल्शियमचं औषध आणि खुराक देणं आवश्यक आहे. एवढं जर केलं तर तुमचं गाय पूर्ववत दुधावर येईल.
1: फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार.
2: हो सर,
1: तुमचा फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकारला लागलेला आहे.
2: हो,
1: आणि आजचा विषय हा पशु आहे. पशुसंवर्धनासंदर्भात काय आपली आपल्याला माहिती पाहिजे?
2: कुत्रा असतो त्याला डिस्टेम्पर आजार कशामुळे होतो सर?
1: बरं, तर कुत्र्याला डिस्टेम्पर आजार कशामुळे होतो हा तुमचा आजचा प्रश्न आहे. तर तुमच्या या प्रश्नांना आमचे तज्ञ उत्तर देत आहे डॉक्टर प्रशांत झाडे सर, ऐका तर त्यांच्याकडून.
0: डिस्टेम्पर हा आजार एक व्हायरल बिमारी आहे, व्हायरसमुळे होतो, जो की ज्याचं साधारण हे आपला जो माणसामध्ये आपण पोलिओचा व्हायरस पाहतो किंवा पोलिओचे जे असतात त्याच्याशी साधारण असलेला हा एक व्हायरस आहे.
2: हां,
0: आणि याची लागण ही कुत्र्यांमध्ये साधारणपणे या सीझनमध्ये वयाच्या 1.5 वर्षापर्यंतच्या कुत्र्यांमध्ये साधारणपणे आढळते. कुत्र्याच्यामध्ये जर डिस्टेम्पर ही बिमारी झाली तर ते फार एक त्रासदायक पशुपालकांसाठी किंवा पशुप्रेमीसाठी जो हे कुत्रा पाळतो त्याच्यासाठी फार त्रासदायक गोष्ट असते. या रोगामध्ये सगळी नर्वस सिस्टीम ही इन्वॉल्व्ह झालेली असते किंवा नर्वस सिस्टीमवर हे हा व्हायरस अटॅक करतो. या अटॅकमुळे त्या भयानक वेदना असतात कुत्र्यांना, की कुत्रे खूप मोठे मोठे आणि ओरडतात लहान कुत्रे जर असले तर, किंवा आपण जर गावात गेलं तर त्याच्यानंतर काही कुत्र्यांना असा पाय झटकताना पाय किंवा पायाला असे झटके देताना आपण आपल्या लक्षात पाहण्यात येतात, त्यांना तो टेम्पर हा आजार होऊन गेलेला असतो. ते पायाने लंगडणे किंवा डे डान्सिंग सिंड्रोम म्हणतो त्याला आम्ही, तर हे तेव्हाच दिसतं की जेव्हा त्यांची नर्वस सिस्टीम किंवा त्याची नर्व्स तिथे डॅमेज झालेली आहे. यामध्ये उपचार फार कठीण असतात, हे तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या देखरेखीखालीच केलेले चांगले, आणि याच्यापासून सुरक्षेसाठी आपल्याजवळ काही लस उपलब्ध आहेत, पण फार त्या फास्ट कॉस्टली लस आहेत, पण त्या जर लावून घेतल्या तर आपल्याला आपले कुत्रे हे डिस्टेम्पर या रोगापासून वाचवता येतील.
2: कोणती लस येते?
0: कुत्र्यांमध्ये एक DHPPIL प्रकारची लस जी येते, जेव्हा काही याच्यात 7 in 1 म्हणतात, काही ज्यात 9 in 1 म्हणतात, काही 11 in 1 म्हणतात, पण त्यातलं बेसिक जे काही काही आहेत जे व्हायरस आहेत ते DHPPIL या प्रकारचे व्हायरस आहे. त्यापासून कमीत कमी 7 रोगांपासून आपल्याला संरक्षण मिळतं म्हणून त्याला DHPPIL लस म्हणतात. ही लस वयाच्या 1.5 महिन्यापासून सुरू होते, पहिल्या वर्षी 2 डोस आणि दरवर्षी 1 डोस या प्रकारे ती दरवर्षी द्यायला पाहिजे. 1.5 महिन्याला पहिला डोस, तिथून 21 दिवस ते 30 दिवसाच्या दरम्यान दुसरा डोस आणि दरवर्षी 1 डोस या प्रकारे ही लस द्यायला पाहिजे. डिस्टेम्पर रोगामध्ये जे लॅटर स्टेज म्हणजे बच्चा सोडून जर मोठा झालेला कुत्र्याला जेव्हा डिस्टेम्पर होतो तेव्हा त्याच्यातली लक्षणं फार सौम्य असतात, पण ती पण नर्वस सिस्टीमलाच अफेक्ट करतात. त्यावेळेस त्यांना न्यूरोटॉनिक्स, पेनकिलर याच्या उपचाराने आपण त्याच्यावर उपचाराची ट्रीटमेंट करू शकतो याच्या वापरामुळे.
2: पण सर वयाच्या कितव्या वर्षापर्यंत सर कुत्र्याला लस देऊ शकतो सर? ते
0: लस कुत्र्यांना ही आयुष्यभर द्यायची आहे. दरवर्षी एकदा आपल्याला लस ही कुत्र्यांना द्यायचीच आहे. कुत्र्यांमधले 3 प्रकारच्या लसी असतात, एक DHPPIL, दुसरी कोरोना आणि तिसरी रेबीज. हे 3 प्रकारच्या लस आहेत.
2: हो सर,
0: कुत्र्यांचं लसीकरण हे त्यांच्या वयाच्या 1.5 महिन्यापासून सुरू होतं, 45 दिवसापासून. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला DHPPIL आणि कोरोना या रोगाची लस 45व्या दिवशी लावायची आहे. तिथून 21 दिवस ते 30 दिवसाच्या दरम्यान त्याचाच बूस्टर डोस लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला रेबीजचं लस लावायची आहे आणि रेबीजची लससुद्धा 21 दिवसांनी रिपीट करायची आहे. हे झालेलं लसीकरण. पहिल्या वर्षी प्रत्येक लसीचे 2-2 डोस लावल्या जातील. त्यानंतर दरवर्षी याच लसींचा एक बूस्टर डोस दरवर्षी लावण्यात येते. यासोबतच आपल्या कुत्र्यांना वयाच्या 3 महिन्यापर्यंत दर 15 दिवसाला 3 महिने ते 6 महिने दर महिन्याला आणि 6 महिन्याच्या वर दर 3 महिन्यातून 1 हे जंतच औषध देणं आवश्यक असतं.
2: आणि सर कुत्र्यासाठी सर्वात चांगली जंताची गोळी कोणती आहे सर? एनी ब्रीड साठी बनली आहे.
0: कुत्र्यांसाठी विविध प्रकारच्या गोळ्या आहेत आणि गोळ्यांमध्ये प्रत्येक गोळ्याचं कंपोजिशन हे वेगळं असतं. साधारणपणे तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जेव्हा कुत्रं घेऊन जाता तेव्हा त्याच्या वयाच्या नुसार त्याच्या वजनाच्या नुसार डॉक्टर त्याच्यासाठी औषध सजेस्ट करतात. आज ज्या मार्केटमध्ये गोळ्या उपलब्ध आहे ती 10 किलोसाठी 1 या प्रमाणात दिल्या जाते. आपले गावराणी कुत्रे साधारणपणे वयाने मोठे झालेले 20 किलोच्या वर जात नाहीत, त्यामुळे त्यांना 2 गोळ्या एकाच वेळेस, जी कुत्री 30 किलोची आहेत 30 किलोच्या जवळपास आहेत त्यांना 3 गोळ्या एक वेळेस, 40 किलोच्या जवळपास असणाऱ्यांना 4 गोळ्या एक वेळेस, 50 किलोच्या जवळपास असणाऱ्यांना 5 गोळ्या एक वेळेस, 10 किलोला 1 गोळी या प्रमाणात त्यांना ती औषधी द्यावं लागते.
1: झालं समाधान?
2: हो सर.
1: आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद.
2: हो सर.
1: फोन इन कार्यक्रम. हॅलो कास्तकार.
3: हॅलो कास्तकार.
1: कोण बोलता आपण?
3: नवीन जोडल्या गेलो मी, नवीन बालाजी झोन कले खंडगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड.
1: तर आज तुमचा आकाशवाणीमध्ये हॅलो कास्तकारला फोन लागलेला आहे आणि हॅलो कास्तकारचा विषय आहे पशुसंवर्धन. तर पशुसंदर्भात आपला काय प्रश्न आहे?
3: पशुबद्दल बोलण्याचं म्हणजे या दिवसात जर पाऊस जास्त झाला समजा तर खुरडीचं प्रमाण हे वाढत जाते आणि जनावर जर कोणता चारा खाता खाता कोणता किडा खाले काही खाले तर त्या ठिकाणी त्यांना जिभेला त्रास होतो आणि तो ताप येतो, बिमार पडतो, याबद्दल प्रश्न आहे माझा.
1: अच्छा. तर तोंडकुरी वायकुरीचं प्रमाण या पावसाळ्यामध्ये जास्त वाढते आणि जनावरांना आजार वगैरेचं प्रमाण सुद्धा वाढते, यावर तुमचा प्रश्न आहे. तर तुमच्या या प्रश्नांना आमचे तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत झाडे सर उत्तर देत आहे, ऐका तर त्यांच्याकडून.
0: नमस्कार.
3: नमस्कार.
0: या पावसाळ्याच्या सीझनमध्ये जे जनावरांना खुरीचे तोंडखुरीचे आजार होतात त्याच्याबद्दल आपला प्रश्न आहे असं मी समजतोय. साधारणपणे या जर जास्त पाऊस झाला तर जी खुरांमध्ये जे रोग होतात तो पायखुरी किंवा आपण जो FMD फूट अँड माउथ डिसीज म्हणतो तो असण्यापेक्षा एक खुराचे एक दुसऱ्या प्रकारचा रोग असतो, तर तो असण्याची शक्यता जास्त असते ज्यामध्ये खूर हे नरम पडतं आणि खुरामध्येच जखमा होतात. यावेळेस शेतीकामासाठी आपण जेव्हा जनावर वापरतो त्यावेळेस फूट रॉट नावाचा जो रोग आहे किंवा क्ल्या होण्यासारखे जो एक रोग आहे तो होऊ शकतो. साधारणपणे आपल्या इकडे जे पाहायला जाते ते पायखुरी रोग हा थंडीचा सीझन ज्यावेळेस सुरू होतो, पावसाळा संपून जेव्हा थंडीचा सीझन सुरू होतो त्यावेळेस पायखुरी किंवा तोंडखुरी हा रोग आपल्याला पाहायला मिळतो. जो FMD ज्याला म्हणायचं तो रोग थंडीचा सीझन सुरू झाल्यावर आणि आता जो दिसतो आहे तो मॅक्झिमम वेळेस फूट रॉट नावाचा बिमारी असते. गाय बैल म्हैस यांची काळजी जी घ्यायची ते त्यांचे खुरा स्वच्छ ठेवायचे. आपण जेव्हा त्यांना बाहेरून चिखलातून चालवून आणतो त्याच्यानंतर त्याचे जर खुरा साफ केल्या गेल्या तर खुरांमध्ये काही जखम आणि खुरा साफ करतानाही ते पहिल्यांदा जो काही चिखल लागलेला आहे तो साध्या पाण्याने धुवा आणि त्याच्यानंतर पोटॅशियम परमॅग्नेट सारख्या जे किंवा डेटॉलसारखं जे काही औषध आपल्याकडे उपलब्ध असतं त्याने ते खुरं साफ केल्या गेली तर त्यांच्या पायांना फूट रॉट ही बिमारी होणार नाही. दुसरं जे खुरी तोंडखुरी किंवा पायखुरी आपण जे म्हणतो याच्यासाठी आता 1 महिन्यानंतर आपल्या पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ही 9वी फेरी आपल्या पूर्ण देशभर राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रात याची सुरुवात लवकरच होईल. एक महिनाभरात खुरीची लसीकरणाची आपल्या इथे सुरुवात होणार आहे. त्यावेळेस तुम्ही आपल्या पशूंना गाठी येतील या भीती न बाळगता लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. लसीकरण केल्यानंतर जर का ती जागा
3: सर काट्याला येणे जीबीला हा जो प्रकार जो असतो चाऱ्यामध्येच काही ना काही कोणतं किडा खालं काही खालं अशा प्रकारे होऊन तो जनावर ढाळू शकतो आणि जीबीला मग काटे येतात आणि त्याला ताप येते याच्याबद्दल थोडं
0: जनावर मोठ्या जनावरांच्या किंवा जी रवंथ करणारी जनावर आहे अशा अशा जनावरांच्या जिभेला काटे आले याचा अर्थ आपण त्याला ताप आहे असा घेतो. किडा खाल्ल्याने साधारणपणे असं काही कुठल्या प्रकारची बिमारी विषारी किडा साधारण खाल्लाच जात नाही पण जर किडा खाल्ल्या गेला तर तो निघून जातो. हां आणि
3: पातळ संडास होते त्यांना
0: पातळ संडास जर होत असेल तर एक कॅव्हलिन नावाचं औषध आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपलब्ध असतं ते औषध आवर्जून द्यायचं. किड्यापेक्षा जास्त इन्फेक्शन हे जंतांमुळे होतं कृमी जे असतात या सीझनमध्ये त्यामुळे हे सीझन सुरू व्हायच्या आधी म्हणजे पावसाळी सीझन सुरू व्हायच्या आधी आणि सीझन झाल्यानंतर या दोन्ही वेळेस आपल्या जनावरांना जंताचं औषध सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये अत्यल्प किमतीत हे जंताचं औषध मिळतं. हे सर्व आपल्या गोठ्यातल्या सर्व जनावरांना एकाच वेळी एकाच दिवशी जर दिल्या गेलं तर त्या पोटातल्या जंतांपासून किंवा कृमीपासून आपल्याला आपले जनावर चांगल्या प्रकारे वाचवता येतात. देताना कुचीड गोमाशा यांच्यासाठीचं औषध किंवा पोटातल्या जंतासाठीचं औषध हे आपल्या कळपात एकाच वेळेस दिल्या गेलं पाहिजे. त्याचमुळे आपण जेव्हा शासकीय शिबिरे जेव्हा एखाद्या गावात घेतल्या जातात किंवा हे दिलं तर त्यावेळेस सर्व जनावरांना एकाच वेळेस लस लावण्याचं कारणही त्यामागे हेच आहे की तुम्ही एका वेळेस जर लावून घेतलं तर एका जनावरापासून दुसऱ्या जनावरापासून पर्यंत जो पसरणारे रोग आहे हे तिथे आटोक्यात येतात. त्यामुळे जेव्हा एखाद्या रोगाचं आपल्याला लसीकरण करायचं राहतं जंतुनिर्मूलन करायचं राहतं किंवा गोठ्यामधील माशा गोमाशा गोचिड यांचं नियंत्रण करायचं राहतं तेव्हा ते सर्वच पशूंसाठी एकाच वेळीस एकाच दिवशी जर झालं करता आलं तर त्याचा फायदा सगळ्यात चांगला दिसतो. काही जनावरांना आत्ता करसाल काही जनावरांना नंतर करसाल त्यामुळे त्याचे इफेक्टिवनेस तसा दिसत नाही. त्यामुळे सर्वांना विनंती ही राहील की लसीकरण करताना एकाच दिवशी सर्व गावात जनावरांचं लसीकरण एकाच दुसऱ्या दिवसाच्या फरकाने जंतना निर्मूलन करायचं असेल तर त्याच एक दोन दिवसाच्या फरकाने जास्तीत जास्त हे झालं पाहिजे. गोठे फवारताना सुद्धा ते सर्व गोठे एकाच दिवशी जर फवारले गेले तर त्यात आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. जी काही अंडी एका ठिकाणी तयार झालेली आहे ती दुसरीकडे जाऊन ती फुटून परत दुसरीकडे इन्फेक्शन होण्यापेक्षा सर्व गोठ्याचं जंतनिर्मूलन त्याच्यानंतर लसीकरण आणि गोचिड गोमाशा निर्मूलन हे तिन्ही गोष्टी कुठेही करताना हे एकाच वेळेस सर्व जनावरांसाठी झालेलं असेल तर त्याच्याचं इफेक्टिवनेस फार छान दिसतो.
1: दादा झालं समाधान. आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो आताचा पण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार ऐकलात. विषय होता पशु, भाग होता पहिला आणि सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर प्रशांत झाडे पशुवैद्यकीय अधिकारी बाबुळगाव जिल्हा यवतमाळ. निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं सुमेध मुंगले यांचं. मंडळी आज 18 जुलै स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व विचारवंत साहित्यिक आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन. माणसाला जगायचं असेल तर स्वाभिमानाने जगा अन्यायाविरुद्ध लढा आणि समाजासाठी जगा. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी कामगार यांच्या हातावर तरलेली आहे असा विज्ञानवादी दृष्टिकोन तुमच्या आमच्या समोर मांडणारे. जग बदल घालून घावं मज सांगून गेले भीमरावं तर फकीरा ही त्यांची कादंबरी स्वतंत्र अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि स्वाभिमान यांचे प्रभावी चित्रण करते. त्यांच्या साहित्यामध्ये सामाजिक न्याय समता आणि मानवी मूल्यांचा प्रभाव पाहायला मिळतो. दलित शोषित वंचिताच्या वेदनांना संघर्ष आणि आशयाचे शब्दरूप म्हणजेच अण्णाभाऊ साठे. माझी मैना गावाकडे राहिली ही मराठीतील अतिशय लोकप्रिय छक्कड अशी लावणी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली. हे गीत वरकरणी प्रेमगीत वाटत असले तरी ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रेरणा गीत होते. मैना हे महाराष्ट्राचे प्रतीक मानले गेले असून महाराष्ट्राच्या एकीची आणि मराठी अस्मितेची भावना व्यक्त केली आहे. तर अशा या साहित्य सम्राटास त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.
4: माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावावर राहिली आणि माझी

ओत्यू बांधा रंग गवा कोर चंद्राची, मैना कशी ओत्यू बांधा रंग गवा कोर चंद्राची, उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची, हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी पुतली सोन्याची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरी।

तुना मा दोघांची गरिबी न केली दादा तुना मा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची बांधाबांध झाली भाकरी तुकड्याची आणि गालवीत निघाली महिना माझी मला चांदली शुक्राची पर गावदरीला येताच कळी कोमिली तिच्या मनाची शिकस केली मी तिला हसवण्याची खैरात केली वचनाची पत्राची कारणाची दागिन्याने मोडून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची साज कोल्हापुरी वजराची गळ्यात माळ पुतळ्याची दंडा तिळा हातात गोखर मासोळ्या नाकात नस सर्जाची परी नाही उमलली कळी तिच्या मनाची आणि उरावर जगो ठेवून वाट

सोनाच्या जोडीची, सोन्याच्या लढीची, पुस्तकांच्या थडीची पर पैदास, पर पैदास इथं भलती चोरांची, शिरजोरांची, आईत खाऊ हरामखोर भांडवलदारांची. पोटासाठी पाट धरली होती मी कामाची, परवा नाही केली थंडीची, उन्हाची, पावसाची, पाण्यानं भरलं खिसं माझं वान मला एका छत्रीची. त्या दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची, मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणी, गोवा सह एक भाषी राज्याची चकाकली.

तस्करांची निकुंभलीला कत्तल झाली इंद्रजिताची आणि 14 चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची ती जस गत झाली कलियुगा माझी महाराष्ट्र द्वेष्ट्यांची अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची अखेर झाली।

0: तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार.
1: माहितीचं वावर किसान वाणी.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, माम्मुटी, कार्तिकायन, यामी गौतम यांचा सन्मान. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत 3rd स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला 3rd देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रम 1 यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1

0: च्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
1: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे हे ते 6 खासदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकास निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा दिली आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. गुजरातमध्ये फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत 9 जण मृत्युमुखी पडले असून 10 जण जखमी झाले. अहमदाबादजवळ

दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते सहा खासदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकास निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा दिली आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. गुजरातमध्ये फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत 9 जण मृत्युमुखी पडले असून 10 जण जखमी झाले. अहमदाबादजवळ रामोल गटराड मार्गावरच्या फटाके कारखान्यात ही दुर्घटना घडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या वारसदारांना 4 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशात गोदावरी नदीत मासेमारीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. पोलावरम जिल्ह्यात गोला गुडेम गावाजवळ आज ही दुर्घटना घडली. हे सर्वजण नदीत मासेमारी करत असताना आलेल्या जोरदार लाटेने वाहून गेले. 20 दिवसांच्या उपोषणानंतर सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सलाईन वा इतर द्रवरूप तसंच अन्य कोणतेही औषधोपचार घ्यायला नकार दिला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. वांगचुक यांच्या आरोग्यविषयक स्थितीवर सतत देखरेख ठेवली जात असून त्यांचं समुपदेशनही केलं जात असल्याचं रुग्णालय प्रशासनानं कळवलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक हे गेले 20 दिवस नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसले होते. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं पोलिसांनी त्यांना आज सकाळी रुग्णालयात दाखल केलं. दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलिसांनी सांगितलं. वांगचुक यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर कोणतेही उपचार केले जाऊ नयेत अशी विनंती वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केली आहे. दरम्यान वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी वांगचुक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं आज संध्याकाळी पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून ते निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. ब्रह्मयुगमसाठी मामुटी आणि चंदू चॅम्पियन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं, तर सर्वोत्कृष्ट ग्राहकायकाचा पुरस्कार

घरात गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत युरोपमधील प्रतिस्पर्धी संघ फ्रान्स आणि इंग्लंड आज रात्री मियामी स्टेडियमवर तिसऱ्या स्थानकासाठी म्हणजेच कांस्य पदकासाठी संघर्ष करतील. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2:30 सुरू होईल. उद्या रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि स्पेन एकमेकांशी भिडतील. हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी माम्मुटी कार्तिक आयन यामी गौतम यांचा सन्मान. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: करे शोर।
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।